ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपला प्रवास सुरू केलेला असतो इंजिनिअरिंगचा, आणि त्यानंतर मात्र आपलं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर आयुष्यामध्ये अनेक टप्पे पार करत आज एका अशा यशाच्या वळणावर असतात की ते यशस्वी झालेले असतात, आणि मग पुढचं मार्गक्रमण करत असताना त्यांचा जो हा यशाचा प्रवास असतो त्यातून आपण जाणून घेत असतो की संघर्ष काय असतो आणि त्यातून मिळवणारं यश कसं असतं। तर अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सचिन गुरुनाथ ताकभाते यांना। ते 2018-19 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून पासआउट आहेत, आणि त्यानंतर ते आता सध्या जे आहेत ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत आहेत सोडियम आणि लिथियम बॅटरीमध्ये, म्हणजे जे आपण मोबाईलमध्ये बॅटरी वापरतो ते म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या ज्या लिथियम किंवा सोडियमच्या बॅटरीज असतात, तर त्याच्यामध्ये ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये आहेत, बेंगलोर इथे ते कार्यरत आहेत, आणि आज ते रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या अगोदर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे SBIT सोलापूर येथून 2013 साली। त्यांचं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे भातांब्रा तालुका बार्शी या ठिकाणी झालेलं आहे। तेव्हा आज मात्र रेडिओ तेरणाला त्यांनी व्हिजिट केल्यानंतर त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत। सचिन, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: नमस्कार सर।
3: सचिन, जसं आत्ता मी तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की 2018-19 तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमधून पासआउट आहात, सध्या बेंगलोरमध्ये आहात, तर तुम्ही आता जवळपास 7 वर्षामध्ये तुम्ही पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आलात।
4: याच्या पहिले येऊन गेलो पण असं काय इंटरॅक्शन जास्त झालं नाही सरांशी,
3: म्हणजे सरांशी कॉलेज कॅम्पसमध्ये। कधी आलेलो होता
4: तरी मला येऊन एक वर्ष झालंय।
3: वर्ष झालं जवळपास इथला कॅम्पस तसा परिचयाचा
4: हो आहे।
3: बर, तर आता सध्या जो तुम्ही बेंगलोरमध्ये जॉब करत आहात तो 2018-19 नंतर लगेचच तुम्ही जॉईन झालात की काय नेमकं होतं?
4: 2018-19 नंतर मी फर्स्ट आपले प्राचार्य सर माने सरांनी आम्हाला रांजणगाव इथे प्लेसमेंट केली होती डिजिकॉन इलेक्ट्रॉनिक्स म्हणून, तिथं PCB बोर्ड बनवायचं काम होतं, आणि त्यानंतर मी तिथं एक वर्ष काम केलं डिजिकॉन इलेक्ट्रॉनिक्समध्ये। 2018-19 माझं इयर डाऊनच होतं त्यावेळेस।
3: अच्छा,
4: त्याच्यानंतर मग मी एक वर्ष काम केल्यानंतर 19
3: फायनल कम्प्लीट झालं होतं पण एक
4: एक सब्जेक्ट होता,
3: ठीक आहे।
4: त्याच्यानंतर मग मी हैदराबादला गेलो एक वर्ष IT कोर्स केले, आणि जस्ट कोरोनाच्या अगोदर January 2020 मी नंतर पुण्याला आलो प्लेसमेंटसाठी। मला IT मधलं पण ऑफर लेटर आलं होतं, आणि सिमेंट म्हणून आहे एक आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये, त्यानंतर मी आय टीचे सॉफ्टवेअरचे कोर्स झालेले होते माझे. त्यानंतर मग आय टी सॉफ्टवेअर कॅपिटा म्हणून मगर पटेल एक कंपनी, तिथला ऑफर लेटर पण आलं होतं मला. आणि त्याच दरम्यान मी बॅटरी इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च मटेरियल रिसर्च एक सेंटर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पुणे पाशांमध्ये, तर तिथं पण मी इंटरव्ह्यू दिलेला होता. तर बाय चान्स मला त्या साईडनं पण ऑफर लेटर आलं आणि हे, तर मी फक्त बॅटरीची फील्ड निवडली त्या टायमिंगला.
3: नाही हे म्हणजे थोडंसं मला सरप्राईज करतंय की म्हणजे आय टीचा पण तुम्हाला ऑफर आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा म्हणजे त्या रिलेटेड कंपनीचा पण तुम्हाला जॉब ऑफर लेटर आहे, पण तुम्ही जाता बॅटरीजकडे. म्हणजे बॅटरीज तर आम्ही तर आता बॅटरी दुरुस्त करायला गेलं तर एखाद्या मेकॅनिककडे किंवा कुठेतरी जाऊयात. म्हणजे समजा आपण जर त्या पद्धतीनं वाहिले तर तुमचा इंटरेस्ट एवढा का त्याच्यामध्ये निर्माण झाला याविषयी आपण समजून घेऊयात. पण हे असं का की म्हणजे तुम्हाला बॅटरीजकडे का असं पॉलिटेक्निक पण तुमचं मेकॅनिकल मधून झालेलं आपलं ईटीसी मधून
4: ईटीसी मध्ये झालेलं.
3: अच्छा, मग हे तुम्हाला काय असं म्हणजे तुमच्या घरामध्ये असं काही बॅटरीज किंवा असं काही एखादा व्यवसाय असं नाही किंवा असं काय होतं काय ह्याचं आकर्षण कसं निर्माण झालं?
4: नाही व्यवसायाचं काय नाही, पण माझ्या आजूर साईडला माझे मामा ही ते पूर्ण टेलिकॉम फील्ड मध्येच आहेत.
3: बर,
4: तर मग त्यांच्यापासून मी काम म्हणजे
3: कॉलेज
4: हा, आणि त्या 2016-17 मध्ये पण मी काम केलेलं बॅटरीमध्ये.
3: बर,
4: त्याचा पण एक्सपिरियन्स होता. आणि इलेक्ट्रॉनिक्स माझं बेसिक कोर ब्रांच होती, त्याच्यामुळे त्याच्यात इंटरेस्ट दाखवला मी. आणि त्याच्यानंतर मग मी ते अपॉइंटमेंट ही झाल्यानंतर पंचवीस जानेवारी 2020 मी तिथे जॉईन झालो सिमेंटमध्ये.
3: अच्छा, म्हणजे ते पुण्याची जी कंपनी बॅटरीज आणि याच्या रिलेटेड होती त्या कंपनीमध्ये तुम्ही जॉईन झालात. तर ठीक आहे, पण तुमच्या आपण जसं आता उल्लेख केला की तुमचा डिप्लोमा झालेला आहे पॉलिटेक्निक SBIT मध्ये 2013 मध्ये, तुमचं 10th झाल्यानंतर लगेच तुम्ही डिप्लोमाला गेलात?
4: हो हो.
3: काय त्याचं काय रिझन होतं? तुम्ही असं 11th-12th करून दुसरं पण काहीतरी करू शकला असतात.
4: आहे, पण ते आता 11th-12th केल्यानंतर एकतर बेसिक आपण BSc किंवा स्पर्धा परीक्षा ही
3: नाही, पण तुम्हाला इंजिनिअरिंगचा मेडिकलचा असा पण विषय होता?
4: नाही, माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं इंजिनिअरिंग
3: करायचं.
4: अच्छा, आणि त्यातल्या त्यात तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये थोडं माझं स्कोप जास्त हे होतं, त्याच्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्स फील्ड
3: आणि पॉलिटेक्निकला जायचा असा विषय केला.
4: हो हो हो.
3: अच्छा बरं, मग आता हे पॉलिटेक्निकचं तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही ETC करायचं ठरवलं, म्हणजे तुम्हा 10th असतानाच तुमच्या मामाच्या साईडनं तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि बॅटरीज याचं तुमच्या संस्कार झाले होते त्याच्या पद्धतीचे, त्यामुळे तुम्ही पॉलिटेक्निकला जात असताना सुद्धा फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ब्रँच घ्यायची हे तुमच्या डोक्यात कुठं फिक्स होतं? अच्छा.
4: आणि यात विशेष म्हणजे काय, माझ्या वडिलांचा विरोध होता.
3: अच्छा बर,
4: म्हणजे इंजिनिअरिंग कशाला करतोय किंवा काय, स्पर्धा परीक्षा करून एखादी पोस्ट हे कर ते कर, पण त्यांचा विरोध असताना मी त्यांना समजावून दिलं की नाही मला हे करायचं, माझी ह्याच्यात आवड आहे.
3: बर बर.
4: आणि ते आता म्हणजे मी त्यांना जे दिलेला शब्द आहे ते पूर्ण झाल्यासारखं मला आता वाटतं.
3: नाही ते आता वाटतंय तर ती जर्नी आपण समजून घेत आहोत. तर ज्यावेळेस तुम्ही पॉलिटेक्निकला गेलात आणि तुमच्या बोलण्यातून तुम्ही आता लगेचच हे सांगितलं की तुमच्या घरच्यांचा विरोध होता, तरी सुद्धा तुम्ही त्यावेळेस जरी कन्व्हिन्स केलेलं असाल कुठं ना कुठं ते इंटरनल फिलिंग तुमच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये असणारच आहे की तुम्ही असं. पण तुम्ही ज्यावेळेस पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं तर तिथली 3 वर्षाची जर्नी कशी होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक वाक्य बोललात की इयर डाऊन, असं काय विषय होता ते एक जरा सांगा.
4: बेसिक तर काय, माझं पूर्ण शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे.
3: बर.
4: आणि इंग्लिशचं नॉलेज नव्हतं काय.
3: बर.
4: आणि त्या टायमिंगला पॉलिटेक्निकला इंग्लिशमध्ये पूर्ण सब्जेक्ट असतात ते पण मला माहीत नव्हतं
3: रिअल. अच्छा बर.
4: ज्यावेळेस फर्स्ट इयरला गेल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री आणि इंग्लिश सब्जेक्ट होते, त्याच्यात माझा फक्त एक केमिस्ट्री बॅक होता.
3: बर.
4: मग त्याच्यानंतर मला थोडं डिप्रेशन वाटायला लागलं, मी फील्ड जी निवडली ती चुकीची आहे का काय, मला होईल का नाही, पण मित्र पण होते आणि घरच्यांनी पण नंतर सांगितलं की काय होणार नाही, तू फक्त कंटिन्युअस स्टडी करत राहा, तुला यश मिळून जाईल. मग त्याच्यानंतर मग एक वर्ष फर्स्ट इयर YD झालं, त्याच्यानंतर मग कंटिन्युअसली मी रेग्युलर.
3: म्हणजे फर्स्ट इयर तुमचं दोनदा झालं?
4: हो.
3: म्हणजे फर्स्ट इयरला तुमचा
4: सब्जेक्ट बॅक होते. हो.
3: मग तुम्ही ते जो एक वर्ष आहे त्या वर्षभर काय केलं मग तुम्ही?
4: त्या वर्षात काय नाही, मी आमच्या गावात शेजारीच आहे आपले TV आणि रेडिओ रिपेरिंगचे.
3: अच्छा.
4: पोर्टेबल TV. हा, त्याचं पण मी काम शिकलेलो आहे.
3: बर.
4: हो.
3: म्हणजे तुम्ही त्या त्या वर्षामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन याच्या बाहेर गेला नाही?
4: नाही नाही.
3: म्हणजे तुम्ही घरी जाऊन शेती वेती काहीतरी करू शकला असं पण ते न करता एक वर्षामध्ये तुम्ही परत हे केलं?
4: हो हो.
3: अच्छा, मग परत असं काय तुम्हाला बुस्टअप मिळालं की तुम्ही परत जाऊन नाही मला पॉलिटेक्निक पूर्णच करायचं असं तुम्ही काहीतरी म्हटलं?
4: हो, ते घरच्यांनी सांगितलं. आता एकदा तर आपण घरच्याच्या विरोधात जाऊन ऍडमिशन घेतलं होतं आणि मला तर ते कम्प्लीट करायचं, कारण आपण बरोबर आहेत हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं.
3: बर,
4: त्याच्यामुळेच मी नंतर पॉलिटेक्निकचे पूर्ण अभ्यास कॉन्सन्ट्रेट करून स्टडी करून मी पूर्ण विषय क्लिअर केले. त्याच्यानंतर मग तेरणा इंजिनिअरिंग आपल्या गावाच्या जवळच आहे इथं माझ्या. इथून एक 15-16 किलोमीटर गाव आहे माझं. त्याच्यामुळं घरच्यांनी म्हणली इथं राहा आणि इथं आजोड पण आहे माझं धाराशिवच.
3: बर,
4: मग इथं राहूनच मी कॉलेज तेन कम्प्लीट केलं.
3: अच्छा.
4: हो.
3: अच्छा, मग इथं ज्यावेळेस तुम्ही तेरणाला ऍडमिशन घेतलं आणि ज्यावेळेस तुमचं 1 year डाऊन होऊन सुद्धा तुम्ही पॉलिटेक्निक कम्प्लीट केलं फायनली, डायरेक्ट सेकंड इयरला इथं ऍडमिशनला आला, त्यावेळेस मग इथली जर्नी कशी सुरू झाली ते सांगा. म्हणजे साधारणतः 2014-15
4: ज्यावेळेस मी इथं ऍडमिशन घेतलं त्यावेळेस सेकंड इयरला डावरी सर आणि HOD त्यावेळेस
3: कानडे सर
4: होते. हो, कानडे सर होते त्यावेळेस. मग काय ते रेग्युलर आम्ही कॉलेज करायचं हे ते, त्यावेळेस पण काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. सेकंड इयर क्लिअर झालं. थर्ड इयरला मी गेल्यानंतर परत माझी बॅक पडली विषय इथं.
3: काय ह्याचं काय रिझन असणार आहे?
4: ह्याचं रिझन म्हणजे मला मॅथ्स आणखी नाही जमत नाही.
3: अच्छा.
4: माझं मॅथ्स बॅक होतं त्याच्यामुळं M2, M3 M4 ते M3 माझा विषय बॅक होता. सेकंड इयर हे झालं, ATKT झालं, थर्ड इयरला आलो मी. पण थर्ड इयरचे विषय क्लिअर झाले पण
3: सेकंड इयर
4: त्याच्यामुळे ते मी YD पडलो.
3: अच्छा अच्छा.
4: त्याच्यानंतर मग मी ATKT हे M3 क्लिअर केला, फायनल इयरला गेलो. फायनल इयरला माझं झालं पूर्ण कम्प्लीट.
3: अच्छा. मग आता परत एकदा इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर एक इयर डाऊन झाल्यानंतर मग त्या वर्षामध्ये मग पुन्हा काय झालं? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या वडिलांनी तुम्हाला म्हटलेलं होतं कुठे इंजिनिअरिंग करत बसतो किंवा काय असं, तर मग पुन्हा मग हे सगळं कसं मॅनेज केलं?
4: त्या वर्षामध्ये मी एक्साईड बॅटरी मध्ये टेलिकॉम सर्व्हिस मध्ये सर्व्हिस जॉईन केली. मग त्या टायमिंगला मी डिस्ट्रिक्ट सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉईन झालो. माझ्याकडे 4 जिल्ह्याचं काम होतं त्यावेळेस.
3: अरे वा.
4: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पूर्ण आपले पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे होते. तर मग कधी काय कुणाची कंप्लेंट आली ते ऑनलाईन असायचं, ते ॲप असायचं, ते मग ते कंप्लेंट सॉर्ट आउट करायला विदिन 24 hours मध्ये आपल्याला तिथं जावं लागायचं. मग ते वर्षभर मी दीड वर्ष तिथं जॉब केला. नंतर मग ज्यावेळेस रेग्युलर कॉलेज चालू झालं त्या टायमिंगला मग मी जॉब सोडून दिला, कॉलेज केलं परत.
3: अच्छा. म्हणजे वेळेचा सदुपयोग केला, कुठेही असं एक डिप्रेशन म्हणा किंवा असं काही न विचार करता पॉझिटिव्हली त्याला घेतलेलं होतं. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सचिन गुरुनाथ तागभाते यांच्याशी. ते 2018-19 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून पासआउट आहेत आणि सध्या बेंगलोर इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट या दृष्टीनं ते कार्यरत आहेत. सोडियम आणि लिथियम बॅटरीजवर ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट करत आहेत. आणि मुळातच त्यांच्या 10वीपासूनच्या जर्नीपर्यंत आत्तापर्यंत जे आपण अनुभवलं की त्यांच्या अवतीभोवती कुठं ना कुठं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचंच वातावरण होतं, त्यासोबत बॅटरीज आणि त्यासोबतच काम करणं, आणि त्यांची जी आवड होती त्या आवडीच्या दृष्टिकोनातूनच त्यांना काम मिळत गेलं, म्हणून त्यांचं जे यशाचा आलेख आहे तोही वाढत गेला, ते आपल्याला आपण ते हे समजून घेत आहोत. मग ज्यावेळेस तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, इथला सगळा विषय झाला, मग तुम्ही जॉब सोडून परत आला तिथं, तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि जसं तुम्ही म्हटलात की हैदराबादला पण तुम्ही कोर्स केला, त्यानंतर पुण्याला जॉईन केला, अशा पद्धतीने तुमचा हा रूट झाला. तर मग तुमच्या पुण्याच्या कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर तिथलं कामाचं प्रोफाईल कसं होतं आणि तिथं किती वर्ष तुम्ही काम केलं?
4: मी सिमेंट पुणेमध्ये सेंटर फॉर मटेरियल्स फॉर टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे.
3: बर.
4: तर त्या तिथं जॉईन झाल्यानंतर मी पंचवीस जानेवारी 2020 जॉईन झालो, जस्ट कोरोनाच्या एक महिना अगोदर. त्याच्यानंतर मग तिथं काही बेसिक मटेरियल सिंथेसिस हे बॅटरीचं पूर्ण वर्क चालायचं. तर त्या तिथं मला खूप एक्सपिरियन्स आला झिरो पासून, म्हणजे बॅटरीचं मटेरियल कोणतं बनवायचंय काय त्याचं, म्हणजे केमिस्ट्री पण तिथं समजली मला बऱ्यापैकी.
3: बर बर.
4: आणि त्याच्यानंतर मी तिथं 2-2.5 वर्ष काम केल्यानंतर परत मी पुण्यामध्येच लिवगार्ड बॅटरी म्हणून आहे, लिवगार्ड तिथं पण लिथियम आयन R&D जॉईन झालो.
3: बरं,
4: नवीन स्टार्टअप होतं. तर त्यानंतर मग
3: कोविडच्या स्प्रेडमध्ये
4: नाही नाही मी 2021 जॉईन झालो, एंडला 2021 एंडला. मग त्यानंतर तिथं पण पूर्ण झिरो पासून स्टार्ट होतं. तो पण मला एक चांगला अनुभव आला, इंडस्ट्रीयल अनुभव. तर त्या याच्यात पूर्ण झिरो पासून ड्राय रूम असेल किंवा बॅटरीला किती RH पाहिजे काय पूर्ण जे ह्युमिडिटी मेंटेन करणं हे ते तिथं पूर्ण मला शिकायला मिळालं. तिथं मी लॅब सेटअप केली पूर्ण. तिथं मी रिसर्च इंजिनियर म्हणून होतो. तिथं मी 2023 पर्यंत होतो, डिसेंबर 2023 पर्यंत. तिथं 1-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी 2023 नंतर जानेवारी 25 2024 हैदराबादला इनोविक्स R&D म्हणून आहे, MNC कंपनी होती, तिथं जॉईन झालो ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून. त्या तिथं मग हैदराबादमध्ये इनोविक्समध्ये पूर्ण साईटचं जेवढं पण मेंटेनन्स आहे, मशीन मेंटेनन्स असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीचे कुठल्याही गोष्टी, फॅसिलिटी इनचार्ज म्हणून ते पूर्ण मी बघत होतो. तिथं जवळपास 2-2.5 वर्ष काम केलं मी.
3: अच्छा, आणि मग आता बेंगलोर.
4: आता रिसेंटली मी मे मध्ये बेंगलोरला स्विच केली.
3: अच्छा, म्हणजे आता 1-6 महिने झाले
4: समजा. आणि माझं पुण्याचे सिमेंट, लिवगार्ड आणि इनोविक्स हे पूर्ण माझं जवळपास 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स पूर्ण लिथियम आयन, कोर लिथियम आयन बॅटरीमध्ये होता, R&D मध्ये. आता जस्ट स्विच केलं मी. इथं नवीन टेक्नॉलॉजी आहे, आता माझ्या कंपनीचं नाव आहे क्युपाय वोल्टा टेक्नॉलॉजीज. तर इथं सॉलिड स्टेट बॅटरी म्हणून आहे आणि त्याच्यात आता 2 डिपार्टमेंट आहेत, 1 लिथियम आयन आहे आणि 1 सोडियम आयन आहे.
3: बरं,
4: तर मी सोडियम आयन बॅटरीला जॉईन झालोय आता.
3: अच्छा, हो. तर मित्रांनो, आत्ता जे आपण पूर्ण जॉबचं प्रोफाईल समजून घेतलेलं आहे सचिन गुरुनाथ ताकभाते यांचं, की ते आपण जे आता ऐकायला लागलो की सोडियम आणि लिथियम बॅटरी आणि त्याच्या रिलेटेड त्यांचं जे हे वर्क प्रोफाईल आहे ते समजून घेतलं. आपल्या सर्वांसाठी खरं तर ह्या नवीन गोष्टी आहेत, कारण आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असा विचार केला की पुढे जाऊन मुलं कुठंतर सॉफ्टवेअरमध्ये एखादा डिप्लोमा करतात आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जातात किंवा मग टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये जातात, पण असं हार्डवेअरवर काम करणारे त्या मानानं खूप आपल्यासमोर कमी आलेले आहेत आणि हे पण एक खूप चांगलं फील्ड असू शकतं हे आपण समजून घ्यायला हवं. तर सचिन, आता तुम्ही जे सांगताय ते आम्हाला जरा थोडंसं सर्वसामान्य लेमॅन भाषेमध्ये जरा थोडं समजून घ्यायचं होतं की सोडियम बॅटरी आणि लिथियम बॅटरी म्हणजे आता आम्हाला बॅटरीच्या आता सगळ्याच पार्टमध्ये बॅटरीज आहेत समजा, म्हणजे आपण जुन्या काळातल्या टॉर्चमधले आपण जे वापरायचं तिथंपासून ते आजकालच्या मोबाईलमध्ये, म्हणजे अगोदरच्या त्या मोबाईलमधल्या बॅटरी रिमूव्ह करता येणार आहे, आताच्या समजा पूर्ण अटॅच असणाऱ्या बॅटरी आहे, हे मोबाईलच्या दृष्टिकोनातून झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये एखादं
4: इन्व्हर्टर
3: लावतो त्या इन्व्हर्टरला सुद्धा बॅटरीज असतात, आपण 2-व्हीलर 4-व्हीलर चालवतो त्याच्यामध्ये पण बॅटरीज आहेत, म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी बॅटरीचं साम्राज्य आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये स्कोप पण खूप आहे, किती जरी AI टेक्नॉलॉजी आली तर बॅटरीची जागा रिप्लेस नाही करू शकणार, माणसाची करू शकेल पण त्या बॅटरीवर जे वर्क करायचं ते करू शकणार नाही. तर हे काय असतं सोडियम आणि लिथियम बॅटरी काय असतं आणि म्हणजे ते कशामध्ये वापर होतं ते?
4: आता यामध्ये सोडियम म्हणजे मेटलचा प्रकार आहे एक,
3: ठीक आहे,
4: आणि ते ॲज कम्पेअर लिथियम आहे ते कॉस्टली आहे.
3: बर,
4: पण या अगोदर आपण पूर्ण लिथियमच वापरायचो कारण त्याला ऑप्शन नव्हता काय.
3: बर,
4: आणि ते कॉस्टली आहे. मग त्याला आता रिसर्च सायंटिस्ट आहेत त्यांनी ऑप्शन शोधून काढलाय सोडियम आयन बॅटरीचं आणि त्याचा पण रिझल्ट चांगला आहे आणि ॲज कम्पेअर लिथियम हे चिपर आहे सोडियम, त्यामुळे जास्त आता फोकस चालू आहे सोडियम आयनवरती.
3: बर, आता अगोदरच्या ज्या काही बॅटरी आहेत त्याच्यामध्ये ऍसिड असायचं, त्याच्यामध्ये काही टाकलेलं असायचं,
4: ते पूर्ण डिफरंट.
3: अच्छा, ओके.
4: आणि लिथियम आयन आणि सोडियम आयन पूर्ण डिफरंट
3: हा पण प्रकार वेगळा. अच्छा, आणि जे आपल्या 4-व्हीलरमध्ये आता आजकाल भरपूर EV आलेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकल, तर त्या व्हेकलमध्ये ज्या बॅटरीज वापरतात त्या कुठल्या असतात, तुमच्याच रिसर्च अंतर्गत येतात?
4: हो, हे आता त्याच्यातही टाईप आहेत बॅटरीमध्ये.
3: अच्छा,
4: पाऊच सेल आहेत, प्रिझमॅटिक सेल आहेत, सिलेंड्रिकल सेल आहेत.
3: बर,
4: आता टेस्लाचे नवीन लॉन्च झालेले जेवढे पण गाड्या आहेत त्यामध्ये काही ह्याच्यात त्यांनी सिलेंड्रिकल सेल युज केलेत
3: बर
4: आणि काही ह्याच्यात त्यांनी प्रिझमॅटिक सेल युज केलेले
3: बर बर
4: आता सिलेंड्रिकल सेलला जागा कमी लागती आणि कॅपॅसिटी जास्त आहे तर आता शक्यतो जास्त करून सिलेंड्रिकल सेलवर जास्त फोकस करायला सर
3: बर बर
4: सिलेंड्रिकल म्हणजे आपण जे बॅटरी मध्ये युज करतोय टॉर्च मध्ये हे त्या टाइप मध्ये सेल राहतात त्याचे
3: अच्छा आणि ह्या ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल असतात म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय की कारण तुम्ही सोडियम आणि लिथियम बॅटरीच्या डेव्हलपमेंट रिसर्च मध्ये आहेत भले तुमचा प्रकार थोडासा वेगळा असेल जसं मी म्हणलं त्या ऍसिड बॅटरी त्या थोड्याशा वेगळ्या असू शकतील समजा पण मी हे याच्यासाठी विचारत होतो की रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्लस डिझेल आणि पेट्रोलचे जे सध्याचे भाव पाहतात ते आणि ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत त्याचे पण रेट्स त्या मनाने खूप हाय आहेत म्हणजे कुठली साधी जरी गाडी घ्यायची म्हटलं आपल्याला तर ते 25-30 लाख रुपयापर्यंतचे जाते तर असा जरी विषय केला तर त्याच्यात असणाऱ्या बॅटरीज त्याची ड्युरेबिलिटी असेल किंवा त्या व्हेकल अजून किती अशा म्हणजे सहजरित्या दिसू शकतील जसं आपल्या आहेत ते आणि त्याच्यावर आधारित मग रोजगार किती असे निर्माण होऊ शकतील कारण मी काल परवाच कुठं तर बातमी वाचली की सध्या भारत सरकार हे जर अशा ईव्ही स्टेशन जर निर्माण करायचे असतील तर ते काहीतरी अनुदान वगैरे देत आहेत असं बऱ्याचशा काही काही गोष्टी होत आहेत तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू शकता की आपल्याच भागातले बरेचसे लोक असल्यामुळे पुढच्या फ्युचरमध्ये असं काही विषय असू शकतो का
4: यामध्ये नक्कीच रोजगाराच्या संधी भरपूर आहेत बॅटरी फील्डमध्ये
3: अच्छा
4: आणि यामधून मेन म्हणजे प्लस पॉईंट काय एन्व्हायरमेंटसाठी ईव्हीचं चांगले पोल्युशन विदाऊट पोल्युशन आहे आणि पहिलं 2-3 वर्षाखालचे जे ड्रॉबॅक होते ते आता R&D मध्ये त्याच्यावरती रिसर्च होऊन ते मॉडिफाय करून अगोदर किती 50-60 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर पर्यंत जायची पण आता त्याची रेंज वाढून 700-800 किलोमीटर पर्यंत गेली त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आणि फास्ट चार्जिंगची प्रोसेस आलेली आहे त्याच्यामुळं ते ईव्ही वापरणं ॲज कम्पेअर पेट्रोल डिझेल पेक्षा कधी चांगलं आहे आणि स्वस्त पण पडतं ते त्याच्यामुळं ईव्हीला जास्त लोकांनी प्रेफर केलंच पाहिजे आता मी बेंगलोर मध्ये तिथं मिनिमम 50% तर ईव्ही गाड्या आहेत
3: शहरामध्ये
4: शहरामध्ये
3: दिसून येतात
4: टू व्हीलर जरी घ्यायचं म्हणलं कोण तर ईव्हीला प्रेफर करतात पहिल्यांदा
3: अच्छा मग आता एक असाच एक प्रश्न विचारला होता की आपल्या भारतामध्ये ईव्हीचं भविष्य कसं आहे तर त्याच्यावर एक त्या प्रश्नाचं उत्तर एका विद्यार्थ्याने असं दिलेलं होतं की जोपर्यंत जसं आपल्याला प्रत्येक 2-3 किलोमीटर एक पेट्रोल पंप दिसतो आणि प्रत्येक 5-10 किलोमीटरवर एक गॅरेज आपल्याला दिसून येतं अगदी त्या पद्धतीने ईव्हीच्या रिलेटेड जर प्रत्येक आपल्याला 2-4-5 किलोमीटर जोपर्यंत ईव्ही स्टेशन दिसणार नाहीत रिचार्जसाठी आणि प्लस ईव्हीच्या रिलेटेड जर काय प्रॉब्लेम असतात तर त्या दृष्टिकोनात स्किल वर्कर्स निर्माण होणार आहेत की ते दुरुस्त करण्यासाठी तोपर्यंत ईव्हीचं मार्केट जास्त वाढणार नाही आणि रेट्स पण कमी होणार नाहीत तुम्हाला काय वाटतं
4: नाही पण त्यासाठी आता आपल्या गव्हर्नमेंटनं चालू केलेली स्कीम त्याच्यासाठी सबसिडी पण चालू आहे आणि नक्कीच या पुढील 1-3 वर्षात नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळेल
3: बर बर
4: जसे पेट्रोल पंप आहे तसे ईव्ही स्टेशन दिसतील तुम्हाला
3: अच्छा
4: आता आपल्या साईडला कमी आहेत पण बेंगलोर साईडला भरपूर ठिकाणी आहेत
3: बर बर आता मी जिथं राहतो तुळजापूरला त्या साईडला 2-3 ईव्ही स्टेशन दिसून येतात म्हणजे पेट्रोल पंपावरच असणार आता म्हणजे पेट्रोल पंपावरच आहेत ते एका साईडला केलेले पण आहेत असे 2-3 दिसून येत आहेत त्यामुळे निश्चितच पण शेवटी तो येतोच भाग की त्याची किंमत आणि बाकी सगळ्या गोष्टीचा विषय होता पण तो आपला पार्ट नाही येतो शेवटी भारत सरकारचा आणि ते मोटर निर्मिती करणाऱ्या कार निर्मिती करणाऱ्या लोकांचा आहे पण एनिवे तर तुम्ही हे जे फील्ड निवडलेलं आहे तुमचं 10वीपासूनची तुमची आवड आणि ह्या सगळ्या गोष्टी आता जे पाहिलं आता आपण जे सगळं समजून घेतलं सचिन गुरुनाथ तागभाते यांच्याकडून तर आता फायनान्शियली तुम्हाला काय वाटतं की तुम्ही खरोखरच म्हणजे सॅटिस्फाईड आहात का फायनान्शियली म्हणजे तुलना आपण नेहमी कोणासोबत करतो आपल्या क्लासमेट सोबत म्हणजे आता तुमचे जे क्लासमेट ENTC चे होते जे कुठेतरी समजा पुणे मुंबईमध्ये असतील कुठेतरी समजा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असतील MNC मध्ये असतील किंवा कोणी कोणी आउट ऑफ कंट्री पण असू शकतील तर असे आहेत का ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण त्यांच्या तुलनेत विचार केला तर तुमचं सॅटिस्फिकेशन काय सांगतो तुम्हाला
4: नाही आता हे हा विषय प्रत्येकावर डिपेंड आहे कोण कम्पॅरिझन करतो कोण कम्पॅरिझन करत नाही तर मी आता माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे मी कुणाशी कम्पॅरिझन करत नाही फक्त मी माझ्याशीच कम्पॅरिझन करत आलेलो आहे आता जो मी 2019-20 मध्ये होतो आणि आता 2026 चालू आहे त्यात खूप फरक झालेला आहे आणि त्यात मी सॅटिस्फाय आहे
3: आता तुम्ही सॅटिस्फाय आहे, तुम्हाला समाधान आहे, पण ज्या वडिलांनी तुम्हाला म्हटलेलं होतं की कुठला तरी एखादा गॅझेटेड ऑफिसरचा काहीतरी तुमच्यावर शिक्का लागला पाहिजे, तर तो न होता तुमच्या वडील आता ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतायत, जो तुम्ही मागाशी म्हणलात की त्यांना मी समाधानी करू शकलो असा जो तुमचा भाग आहे, तर ते कशा पद्धतीनं झाले, कुठल्या अँगलनं झाले तेही सांगा.
4: आता माझी पोस्ट आहे, प्रत्येक वेळेस मी वरच्या पोस्टला गेलेलो, आता डेजिग्नेशनही चांगले, माझं सिनियर पोस्टला आहे मी, तरी वडील गावात सुद्धा बोलताना त्यांच्या मित्राशी किंवा हे, तर माझ्या मुलानं माझ्या विरोधात ही करून पण आज त्यानं करून दाखवलं, हे शब्द मला म्हणजे त्यांच्या मित्राकडून किंवा बाहेरच्याकडून मला समजतात.
3: अच्छा,
4: त्याच्यामुळं मी मानतो की वडील समाधानी आहेत.
3: बर. अच्छा, कारण कसं आहे की कुठलंही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा आपण एक 5-10 वर्ष ज्यावर स्ट्रगल करतो ना, तर फायनान्शियली फ्रीडम जर मिळालं, ते जर आपण सेक्युअर झालं, तर निश्चितच त्याच्यासारखाही कुठला मोठा आनंद नसतो. तर तो एक भाग आहे. बॅक टू आपण जर समजा तुमच्या पॉलिटेक्निकचा तर विषय झाला, पण इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा जर विषय घेतला, तर ह्या 2018-19 पर्यंत तुम्ही जे काही हे 3-4 वर्ष इथं काढले, त्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही म्हणजे एका शिक्षक, म्हणजे तुम्ही जसं मला म्हटलं की तुमचे वडील प्राथमिक शिक्षक, तर शिक्षकाचा एक खूप सद्गुणी आणि शांत मुलगा का इथं असं काही तातभातेंनी काही?
4: नाही नाही, सरांनाही विचारा असं काय नव्हतं. रेग्युलर कॉलेज करायचं, यायचं जायचं,
3: तेवढं राहत नव्हतं. गावकडून
4: नाही, मी इथंच राहत होतो, मामाजी इथं.
3: बर बर.
4: तिथून
3: पण कॉलेज तुम्ही
4: रेग्युलर करत होतो?
3: रेग्युलर करत होतो. अच्छा, अदर ऍक्टिव्हिटीज काही कॉलेजमध्ये असताना?
4: अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये स्पोर्ट आणि आपलं
3: कल्चरल काय, कल्चरल मध्ये काय काय?
4: एकदा आम्ही काय शिवाजी महाराजांचा देखावा केलेला होता इथं, नाट्य सादर केलं होतं
3: त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाले होते. बर. तर सचिन, आता मला एक परत एकदा हा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं की अप अँड डाऊन्स असतं, म्हणजे आता मला वाटतं की 2000 तुम्ही 18-19 म्हणजे त्यावेळेस ऑलरेडी सोशल मीडिया आलेला होता, मोबाईल स्मार्टफोन जवळपास सगळ्यांच्या हातामध्ये होतेच, नाही असं म्हणता येत नाही, वडिलांनी तर तुम्हाला नको म्हटले होते, पण तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं होतं, स्मार्टफोन होता, सगळ्या गोष्टी होत्या. मग असं कधी तुमची इयर डाऊन पण झाले पॉलिटेक्निकमध्ये असताना, इंजिनिअरिंगमध्ये असताना पण तुम्हाला जाऊन परत कुठेतरी जॉब करावं लागलं सगळं, मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कधी असं वाटलं का की हे सगळं सोडून द्यावं आणि आपलं शेती करावी किंवा काहीतरी आपलं असं?
4: नाही नाही,
3: का वाटलं नाही, त्याच्या पाठीमागलं रिझन काय होतं?
4: माझं एकच एम होतं, आपण जे करायला लागलोय ते पूर्ण 100% आपण करायचंच आहे.
3: बर.
4: त्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मला इंजिनिअरिंग
3: कुठली गोष्ट अशी होती की मोटिवेट करत होती?
4: मोटिवेटच म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माझं पूर्ण हे होतं, इंटरेस्ट होता,
3: तो इंटरेस्टच तुम्हाला मोटिवेट करायचा.
4: आणि आणखी नाही, मला जॉब मध्ये पण तेच आहे. आता माझे बॅटरीच्या फील्ड मध्ये नवीन नवीन जेवढं पण येतंय ते मी शिकायचं पूर्ण प्रयत्न करतोय.
3: अच्छा अच्छा.
4: आता सध्या माझ्याकडं सिनियर पोस्ट असून मी पूर्ण फॅब्रिकेशनचं बघतोय, सेल फॅब्रिकेशन आणि टेस्टिंगचा पार्ट पूर्ण बघतोय मी स्वतः. त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचणी आहे, त्यात काय नाही, मग त्याच्यातून कसं सॉल्व्ह करायचं किंवा हे, त्याच्यातच माझा इंटरेस्ट जास्त आहे, त्याच्यामुळे मी ते फील्ड सोडलीच नाही.
3: बर. आता दुसरा एक प्रश्न असा येतो जो की इथल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉमनली दिसून येतो, तो म्हणजे तुम्ही भातांब्र्यापासून तुम्ही पॉलिटेक्निकला सोलापूरला गेलात, सोलापूरहून तुम्ही धाराशिवला आलात, भले तुमचं गाव जरी 15-16 किलोमीटर असलं तरी तुम्ही धाराशिवमध्ये इंजिनिअरिंगला आलात, त्यानंतर तुम्ही पुण्याला गेलात, त्यानंतर पुण्याहून तुम्ही हैदराबादला गेलात, पुन्हा पुण्याला आलात, पुन्हा हैदराबादला गेलात, तिथून आता बेंगलोरला जात आहेत. मी एवढं सगळं म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करत असताना, इकडे तिकडे तुम्ही सगळं जात असताना सुद्धा असं होमसिकनेस नसतं का? म्हणजे इथल्या बऱ्याचशा यांना पाहतो की आपण नाही, मला इथंच काहीतरी पाहिजे, मला धाराशिव सोडून जायला नकोय, मला इकडं. हा एक न्यूनगंड प्रत्येकामध्ये असतो, इन्फ्रेटी कॉम्प्लेक्स. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेवढा आतापर्यंत फिरलेला आहात किंवा ह्याच्यापेक्षाही जरी बाहेर कुठे गेलेला असाल, तुम्ही कंपनीच्या दौऱ्याच्या दरम्यान असेल किंवा कुठे प्रशिक्षणासाठी असेल, तर तुम्हाला काय सांगायचंय की असं म्हणजे नेमकं बाहेर पडायला पाहिजे सर्कलच्या का सर्कलच्या आतच अडकून पडलं पाहिजे, काय नेमकं?
4: सेफ झोनच्या बाहेर कधी पडायला पाहिजे आणि रिस्क घ्यायला पाहिजे.
3: बर.
4: जर रिस्क घेतली तरच तुम्ही टार्गेट अचीव्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही आता हे 15-20 वर्ष तुम्ही इथंच राहिलेलं, जर हे जर नाही सोडलं, हे दररोजचेच लोक आहेत आपल्या परिचयातले, जर तुम्ही हे सोडून पुण्याला गेला तर तुम्हाला वैयक्तिक लाईफचा, पर्सनल लाईफचा काय अनुभव येतो काय नाही,
3: आपण कुठे
4: ते लक्षात येतं.
3: बर.
4: आणि मला भरपूर शिकायला मिळालं. कॉलेजमधूनही मिळालं आणि बाकीचं ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्याच्यातूनही भरपूर काही शिकायला मिळालं.
3: बर.
4: आणि त्याच्यातून मी भरपूर माझे काही ड्रॉबॅक असतील ती मान्य केले, मी ते सुधारायचा प्रयत्न केला. पूर्ण म्हणजे असं गिल्टी फील होत नाही की मला ही येत नाही म्हणून मी करायचं नाही.
3: हा,
4: चूक मान्य करून पुढे जायचं. त्याच्यामुळं कुणीच सेफ झोन मध्ये राहू नये माझं तर वैयक्तिक मत आहे.
3: आणि सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी, चित्रपट पाहणं, कॉलेजचे क्लास बंक करणं, हे असं किती किती?
4: हा, कॉलेजचे क्लास तर बंक करतच होतो. असे
3: जन्मसिद्ध अधिकार
4: हो सगळं. त्याच्यामुळं ते तर काय आता ते कॉमनच आहे स्टुडंटचं.
3: अच्छा,
4: त्याच्यामुळं ते गेलं तर पूर्ण क्लासच बाहेर जायचं.
3: अच्छा, ओके.
4: हो,
3: आणि आपला सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती होता?
4: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणजे बघा ना, मी ज्यावेळेस थर्ड इयर मधून फायनल इयरला गेलो त्यावेळेस मला अँड्रॉइड फोन घेतला. ते पण मी जॉब करत होतो त्याच्यानंतर मी स्वतःच्या ह्याच्यातून मी.
3: आणि सोबतच्या मित्रांकडे होते का?
4: काही जणांकडे होते, काही जणांकडे नव्हते. कीपॅडचे फोन होते त्यावेळेस. हा, मला माझ्या वडिलांनी त्यांनी दिलता कीपॅडचा फोन. त्याच्यामुळे काय म्हणजे एवढा इंटरेस्टच नव्हता काय त्या टायमिंगला. एवढं सोशल मीडियाचं हे नव्हतं.
3: 14-15-16 म्हणजे त्या मानानं
4: कमी जास्त हे नव्हतं त्या टाइम.
3: तर आता काय वाटतं तुम्हाला, सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट होतोय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह?
4: सोशल मीडियाचं
3: जर समजा क्लॅरिटी मिळत नसेल तर आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं ते?
4: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणजे कसं, आता त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आहे. आता त्याच्यातून तुम्ही सोशल मीडियामधून तुम्ही काय घेताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे जर पॉझिटिव्ह असं नाही की सोशल मीडियामधून फक्त डिसएडव्हान्टेजेस किंवा काही असंच आहे, चांगल्या पण गोष्टी. आता मी चॅट जीपीटी आले तर ॲप, क्लाउड AI आलंय, तर त्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखं.
3: बरोबर.
4: गुगल आहेस, गुगलला तुम्ही काही विचारा, तुमच्या मनातलं काही विचारा.
3: बरोबर.
4: ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देत
3: नाही. पण मला काय वाटतं, सोशल मीडियाच्या अडिक्ट होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात.
4: नाही,
3: म्हणजे तुम्ही ते रिसर्च करता ना बॅटरी, लॉंग टर्म कशी बॅटरी चाललेलं असं तसं. बॅटरी जर शॉर्ट शॉर्ट केल्या असतं तर अर्ध्या तासामध्ये संपलं तर मोबाईलचं आता कुठं चार्जिंग करा.
4: नाही ना, नाही नाही नाही, मग आपल्याकडे कस्टमर येणार आहेत कसे? क्वालिटी पण द्यावी लागेल. आपण पैसे घेतो म्हणलं क्वालिटी पण द्यावी लागेल.
3: नाही, तो एक जोक पार्ट होता की जर समजा बॅटरी जर 10 मिनिट राहणार आहे असा जर विषय असता तर तो मोबाईल जास्त वापरण्यात नाही आला असता. आणि
4: नाही, आता रिवर्स झालं माहितीये.
3: हो,
4: पहिलं तुम्हाला 2-2.5 तास लागायचे चार्जिंगला, आता 10 मिनिटात चार्जिंग. वेळ नाही तेवढा माणसांकडे, वेळ नाही. त्याच्यामुळे हे रिसर्च त्याच्यावरती चालू आहे आता.
3: अच्छा, पण ठीक आहे. पण ते एक वाक्य तर चांगलं आहे की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्याचा डिस्ट्रक्टिव्ह किंवा प्रोडक्टिव्ह कसा युज करायचा हे शेवटी आपल्यावर आहे, अगदी त्या पद्धतीने आहे. तर निश्चित सचिन, तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित होतं, तुम्ही जे 10वीपासून स्वप्न पाहिलेलं होतं की तुम्हाला बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक्स याच गोष्टीमध्ये तुमचा रस होता, आणि आज पण तुम्ही त्याच गोष्टीमध्ये एक एक पावलं पुढे टाकत जात आहात. मग इन फ्युचरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही स्वतःचा असं काही प्रोडक्ट लॉन्च करणं, बॅटरीचं वगैरे असं काही तुम्ही विचार करताय?
4: सध्या तरी आता काही विचार नाही, पण नक्की फ्युचर
3: मध्ये अनेक एम्प्लॉई जनरेशन आपल्याला करता येऊ शकेल.
4: हो, नक्कीच.
3: बर. आणि शेवटी आम्ही एक असा प्रश्न विचारतो की तुम्हाला आवड म्हणजे कुठली आहे, म्हणजे गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं, काय करणं?
4: मी वेब सिरीज आहेत.
3: वेब सिरीज जास्त
4: आपलं फक्त मराठीच पाहतोय आणि वेळ पण नाही तेवढा माझ्याकडे बघायला.
3: बर बर. काय असतं तुमचा दररोजचा म्हणजे
4: डेली? म्हणजे आता ज्यावेळेस पासून लग्न झालंय त्यावेळेस पासून वेळच नाही, मुलांना वेळ द्यावा लागतो, हे त्याच्यामुळे टीव्हीचा किंवा स्क्रीन टाइम खूप कमी.
3: अच्छा,
4: सकाळी 8-9 वाजता ऑफिस टाइम असतो, 9 वाजता गेलं तर संध्याकाळीला 6-7 वाजता.
3: बर.
4: मग आल्यानंतर मुलातच वेळ जातो. ते मग डेली रुटीन तेच आहे.
3: अच्छा अच्छा.
4: आल्यानंतर मुलाचा स्टडी,
3: ऑफिसमध्ये तर काम सोडून आपल्याला सोशल मीडियावर जाता येत
4: नसतं. नाही.
3: अच्छा, तर निश्चित म्हणजे गाण्यांची आवड तर असणार आहे, येता जाता गाडीमध्ये कसं काय?
4: गाणे ऐकतोय मी.
3: ऐकण्याच असं?
4: हो, ऐकतोय.
3: कुठल्या प्रकारची गाणे आवडतात?
4: मी आता 90s आहे त्याच्यामुळे मला जुने पण आवडतात आणि लेटेस्ट मधले पण.
3: अच्छा अच्छा.
4: मिलेनियम.
3: अच्छा,
4: मिलेनियम मधला आहे त्याच्यामुळे मला पूर्ण जुने पण आवडतील, लता मंगेशकर हे ते आणि आता जे चालू
3: आहे. अच्छा बर, मग ज्यावेळेस तुम्ही इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये येता आणि आल्यानंतर पहिल्यांदा डोक्यात कुठलं गाणं चालू होतं मग, जर कधी तिकडे लेडीज हॉस्टेल कडून चक्कर वगैरे मारली असेल तर?
4: नाही, लेडीज हॉस्टेलच माहित नाही कधी, म्हणजे असं त्या विषयात कधी नव्हतंच असं. बाकीचं काय हे करत मुला मुलात होईल, पण लेडीज हॉस्टेलचं किंवा मुलींचं एवढं काही हेच नव्हतं.
3: अच्छा, तरी पण कुठलं असं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यात आलं किंवा तुम्हाला लगेचच तुमच्या कॉलेजची जर्नी किंवा कुठलीही जर्नी तुम्हाला लगेचच क्लिक करते असं एखादं गाणं?
4: गाणं आता जुन्या गाण्यात
3: कुठलंही सांगा गाणं, आम्ही मुलाखतीच्या नंतर ते गाणं प्ले करतो तुमच्या आवडीचं म्हणून.
4: लता मंगेशकरचं कुठलंही लावा गाणं तर.
3: लता मंगेशकरचं कुठलंही गाणं. अच्छा तर ठीक आहे. तर सचिन गुरुनाथ ताकभाते 2018-1965 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधले, आता सध्या बेंगलोरमध्ये आहेत आणि त्यांची एकूणच जर्नी जर पाहिली तर आपल्याला निश्चितच खूप सारे इन्साइट्स मिळालेले असणार आहेत. आणि खास करून जे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमध्ये शिकणारे आहेत किंवा इतर सुद्धा जे आहेत, आपल्याला जे काही व्हिजन मिळतं त्या व्हिजनच्या पाठीमागं जर आपण जात राहिलो तर आपल्याला निश्चितच सक्सेस तर मिळतंच, त्यासोबत विजडम पण मिळतं लाईफचं. तर या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता सचिन गुरुनाथ ताकभाते हे एक त्याचं खूप चांगलं उदाहरण आहेत. सचिनजी, मी तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि रेडिओ तेरणामध्ये येऊन आज जे तुम्ही तुमचे विचार शेअर केले त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या भविष्यामध्ये जर सचिन ताकभाते बॅटरीज अँड असं कंपनी जर तुम्ही एखादी काढली तर निश्चित ते पण सांगण्यासाठी.
4: नक्कीच नक्कीच होईल, ते पण करू, आपल्याला त्यातच इंटरेस्ट आहे.
3: ओके थँक्यू.
4: ओके थँक्यू.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो। आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे। तो विषय आहे, अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल, तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत। मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते। कोरड्या रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते, पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते। बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात। त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात। काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात, परंतु परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरून जाऊ शकतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात, तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात, तर दुसरी काही विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात, तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयी गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करणे विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात, परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकरसुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजे. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। नमस्कार, आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण बोलणार आहोत भारतीय संगीत क्षेत्रातल्या एका सन्माननीय नामवंत घराण्याबद्दल, अर्थात मंगेशकर कुटुंबियाबद्दल। या कुटुंबातले सारेच जण जरी संगीत क्षेत्रात असले तरीही प्रत्येकाची अशी वेगळी ओळख आहे, वेगळा बाज आहे। हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात, तसंच त्याचप्रमाणे जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारे हे आवाज लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ यातल्या प्रत्येकानं संगीत क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी कारकीर्द घडवली आहे। या साऱ्यांचेच वडील स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकरांमुळे गाणं हे साऱ्यांच्यातच हे उपजतच होतं। या साऱ्यांच्याच कलेबद्दल बोलण्याचं खरं तर मी पात्र नाहीये, कारण हे म्हणजे एखाद्या ज्योतीनं सूर्याची आरती केल्यासारखं होईल। मी काय किंवा आपण सारेच त्यांना हात जोडून फक्त नमस्कार करू शकतो। मंगेशकर कुटुंबीय म्हणजे सोन्याची अशी खाण आहे की यांचा सूर आपल्या सगळ्यांनाच ओलांडून पुढेही स्वयंभूपणे झगमगत राहणारे। वैभवात जन्मलेल्या लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांना वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र अत्यंत हालाकीचं जीवन जगावं लागलं। लता दिदींनी अखंड परिश्रमांनी या स्वतःच्या कुटुंबियाचं नंदनवन केलं। या साऱ्याच भावंडांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाहीये। कठीण परिस्थितीतून मार्ग काढून निघालेले याच आवाजांनी पुढे इतिहास घडवला।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंगेशकर कुटुंबियाचं एक अविभाज्य घटक म्हणजे उषा मंगेशकर. उषाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत, जी गाणी प्रचंड गाजली आहेत. जय संतोषी मा, मुंगडा मराठीमध्ये रचल्या ऋषी मुनींनी आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या पिंजरा या सिनेमासाठी त्यांनी गायलेली गाणी आजही आपल्या मनात तेवढीच ताजी आहेत आणि आपल्याला तेवढाच आनंद देतात. मध्यंतरी झालेल्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारलं होतं की सारं कुटुंबच गाण्यात आहे, तर मग तुलना होते का? यावर त्या म्हणाल्या होत्या की लता दिदी आणि माझी तुलना कधीच होऊ शकत नाही. इतकंच काय, दिदी आणि जगातल्या कोणत्याच गायिकेची तुलना ही होऊच शकत नाही. त्यांनी सांगितलं, त्यांच्या कुटुंबात कोणीही कोणाशी कधीही तुलना केली नाही. प्रत्येकाच्या आवाजाला एक वेगळी दैवी देणगी मिळाली आहे. सगळ्या गोष्टी या प्रत्ययात असू शकत नाही आणि ही गोष्ट सारे मंगेशकर कुटुंबीय अत्यंत प्रांजलपणे मान्य करतात आणि म्हणूनच तुलनेला त्यांनी कधीही थारा दिली नाही आणि त्यांचं काम ते करत राहिले. यात त्यांनी असंही म्हटलं की प्रत्येक जण स्वतःच्या कारकिर्दीबद्दल अत्यंत समाधानी आनंदी आहे. क्या बात है, हेच तर या कुटुंबाचं वेगळंपण आहे, नाही का?

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आज आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण बोलतोय मंगेशकर कुटुंबियाबद्दल. आता मी बोलणार आहे ते म्हणजे मंगेशकर कुटुंबियामधला तो आवाज ज्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाहीये. त्या गळ्याला त्याज आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. तुम्हाला कळलंच असेल एवाना, हा आवाज म्हणजे अर्थात आशा भोसले यांचा. आशाताईंचं गाणं हे मला कायमच काळाच्या पुढचं वाटतं. त्यांनी काळाची गती ओळखली आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपलंसं करून घेतलं. त्यांनी श्रोत्यांना आवाजांनी त्यांच्या गळ्यांनी आधी आपलंसं केलं आणि मग एकदा का श्रोते ताब्यात आले की त्यांना अनेक तरांनी गाणी ऐकवत रसिक म्हणून प्रगल्भही केलं. कुठलंही गाणं असो, त्या गाण्यात आशा भोसलेंचा स्वर मिळाला की त्या गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली म्हणूनच समजा. भक्तिगीतांपासून अगदी डान्स नंबर पर्यंत, भावगीतांपासून पॉप म्युझिक पर्यंत, नाट्य संगीतापासून ते चित्रगीतांपर्यंत हा आवाज विश्वव्यापी आहे. आणि यांचंही वय तुम्ही विचारू नका हा,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय मंगेशकर कुटुंबियाबद्दल. महाराष्ट्रातले श्रेष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी त्यांच्या एका लेखामध्ये लता मंगेशकर यांच्याविषयी लिहिताना म्हटलं होतं की लता मंगेशकर जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वतःला आजमवत होत्या तेव्हा त्यात निश्चयी कलाविषयक निष्ठा तर होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. आणि म्हणूनच लताबाईंचा पार्श्व गायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता तसाच आनंद घन म्हणून आकारास येणारा संगीताचा मिळाही लोकविलक्षण होता. लता दिदींनी आनंद घन या नावानं अत्यंत मोजक्या सिनेमांना संगीत दिलं. यामागची एक गोष्ट आहे. भालजी पेंढारकर तेव्हा एका सिनेमाच्या तयारीत होते. त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांना संगीतकार मिळत नव्हता. आघाडीच्या संगीतकारापैकी एकही संगीतकार उपलब्ध होत नव्हता. या अडचणी ऐकून लता मंगेशकर भालजींना म्हणाल्या, बाबा तुमच्या सिनेमाला मीच संगीत देते. भालजी म्हणाले, अगं तुझं नाव गायिका म्हणून मोठं आहे, तू संगीत दिलंस आणि तुला अपयश आलं तर तुझंच नाव उगाच खराब होईल. यावर लता मंगेशकरांनी उपाय सुचवला की मग आपण माझ्यासाठी टोपण नाव ठेवू. टोपण नाव काय घ्यायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा भालजींनी जयशंकर हे नाव सुचवलं. पण लता मंगेशकर तेव्हा संत रामदास वाचत होत्या. त्यातले आनंद भुवनी हे शब्द त्यांच्या मनात बरेच दिवस दरवळत होते. यावरून त्यांनी नाव धारण केलं आनंद घन आणि या नावाप्रमाणेच त्यांनी संगीतही दिलं. ऐकूयात लता मंगेशकरांनी संगीत दिलेलं आणि त्यांनीच गायलेलं हे गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

आय होप तुम्हाला आजचाही शो खूप आवडतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो खूप स्पेशल आहे, कारण आज आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण बोलतोय मंगेशकर कुटुंबियाबद्दल. आता मी बोलणार आहे अर्थात मंगेशकर कुटुंबातल्या बाळासाहेबांबद्दल. सगळ्या बहिणींचे ते जितके लाडके आहेत तितकेच लाडके ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, ज्यांनी मराठी भावसंगीताला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. असे अत्यंत प्रतिभावंत संगीतकार म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथांच्या बालपणीच दीनानाथांचं निधन झाल्यामुळं त्यांना वडिलांचा फारसा सहवास किंवा प्रत्यक्ष तालीम मिळालीच नाही, पण वंश परंपरेनं आलेला संगीत वारसा, शास्त्रीय संगीताचे उस्ताद आमिर खान यांच्याकडून घेतलेली तालीम आणि समकालीन संगीतकाराच्या स्वररचना, हृदयनाथांनी केलेला अभ्यास आणि स्वतंत्र प्रतिभा यामुळं सुरुवातीपासूनच हृदयनाथ यांनी एक वेगळी संगीत शैली आकारास आणली. कित्येक कवींच्या काव्यरचना असो, शिवकल्याण राजासारखा प्रकल्प असो किंवा गालिबच्या गजला असो, हृदयनाथांच्या प्रयोगशील वृत्तीतून आणि नाविन्याच्या सतत ध्यासातून त्यांनी एक वेगळा इतिहास रचला.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला स्पेशल एपिसोड आहे मंगेशकर कुटुंबियावरती. या कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांबरोबर काम केलं तेव्हा एकमेकांच्या कलेचा आदर करत एकमेकांना वाव देत स्वतः बरोबरीनं त्यांच्या कुटुंबाची कारकीर्द घडवली. एक थोर गायक किंवा गायिका म्हणून हे सारेच आपल्याला माहिती आहेत, पण कौटुंबिक जीवनामधील ते एकमेकांना धरून आहेत आणि म्हणूनच माणूस म्हणून हे सारेच खूप मोठे आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90व्या वाढदिवसाला त्यांच्या धाकट्या भगिनी मीना मंगेशकर त्यांच्या या लाडक्या दिदीवर लिहिलेलं पुस्तक मोठी तिची सावली हे पुस्तक प्रकाशित केलं. सुरुवातीच्या खडतर काळापासून ते संगीतातल्या सर्वोच्च स्थानापर्यंत मंगेश कुटुंबियांनी अनुभवलेले विलक्षण प्रवास या पुस्तकात आहेत. सुदैवानं या सर्वच भावंडांनी स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा गाण्याचा वारसा मिळाल्यामुळे सगळेच आज प्रसिद्ध झालेत, नावारूपाला आलेत. मात्र यामागचा सारा इतिहास मीना मंगेशकर यांनी मोठी तिची सावली या पुस्तकामध्ये लिहिलाय. मंगेशकर कुटुंबियाला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून खूप शुभेच्छा आणि नतमस्तक होऊन या साऱ्यांनाच अभिवादन देखील. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 9970 500 900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून मराठी गाणी ऐकण्यासाठी. तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नव्या भागात. नमस्कार.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Hallelujah.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: वैसे मुझे अमीरों से मिलने का कोई खास शौक नहीं है.
2: तो फिर मुझसे प्यार क्यों किया? हाँ,
1: एक कमबख्त दिल है कि गलती कर बैठता है और भुगतना हमको पड़ता है.
2: तो भुगतो.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपला प्रवास सुरू केलेला असतो इंजिनिअरिंगचा, आणि त्यानंतर मात्र आपलं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर आयुष्यामध्ये अनेक टप्पे पार करत आज एका अशा यशाच्या वळणावर असतात की ते यशस्वी झालेले असतात, आणि मग पुढचं मार्गक्रमण करत असताना त्यांचा जो हा यशाचा प्रवास असतो त्यातून आपण जाणून घेत असतो की संघर्ष काय असतो आणि त्यातून मिळवणारं यश कसं असतं. तर अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सचिन गुरुनाथ ताकभाते यांना. ते 2018-19 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून पासआउट आहेत, आणि त्यानंतर ते आता सध्या जे आहेत ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत आहेत सोडियम आणि लिथियम बॅटरीमध्ये, म्हणजे जे आपण मोबाईलमध्ये बॅटरी वापरतो ते म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या ज्या लिथियम किंवा सोडियमच्या बॅटरीज असतात, तर त्याच्यामध्ये ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये आहेत, बेंगलोर इथे ते कार्यरत आहेत, आणि आज ते रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या अगोदर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे SBIT सोलापूर येथून 2013 साली. त्यांचं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे भातांब्रा तालुका बार्शी या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा आज मात्र रेडिओ तेरणाला त्यांनी व्हिजिट केल्यानंतर त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. सचिन, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
4: नमस्कार सर.
3: सचिन, जसं आत्ता मी तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की 2018-19 तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमधून पासआउट आहात, सध्या बेंगलोरमध्ये आहात, तर तुम्ही आता जवळपास 7 वर्षांमध्ये तुम्ही पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आलात.
4: याच्या पहिले येऊन गेलो पण असं काय इंटरॅक्शन जास्त झालं नाही सरांशी,
3: म्हणजे सरांशी कॉलेज कॅम्पसमध्ये. कधी आलेला होता?
4: तरी मला येऊन एक वर्ष झालंय.
3: वर्ष झालं जवळपास इथला कॅम्पस तसा परिचयाचा
4: हो आहे.
3: बर, तर आता सध्या जो तुम्ही बेंगलोरमध्ये जॉब करत आहात तो 2018-19 नंतर लगेचच तुम्ही जॉईन झालात की काय नेमकं होतं?
4: 2018-19 नंतर मी फर्स्ट आपले प्राचार्य सर माने सरांनी आम्हाला रांजणगाव इथे प्लेसमेंट केली होती डिजिकॉन इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. तिथं PCB बोर्ड बनवायचं काम होतं, आणि त्यानंतर मी एक वर्ष तिथं एक वर्ष काम केलं डिजिकॉन इलेक्ट्रॉनिक्समध्ये. 2018-19 माझं इयर डाऊनच होतं त्यावेळेस.
3: अच्छा.
4: त्याच्यानंतर मग मी एक वर्ष काम केल्यानंतर 19
3: फायनल कम्प्लीट झालं होतं पण एक
4: एक सब्जेक्ट होता.
3: ठीक आहे.
4: त्याच्यानंतर मग मी हैदराबादला गेलो एक वर्ष IT कोर्स केले.
3: बर.
4: आणि जस्ट कोरोनाच्या अगोदर January 2020 मी नंतर पुण्याला आलो प्लेसमेंटसाठी. मला IT मधलं पण ऑफर लेटर आलतं, आणि सिमेट म्हणून आहे एक आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये, त्यानंतर मी आयटीचे सॉफ्टवेअरचे कोर्स झालेले होते माझे. त्यानंतर मग आयटी सॉफ्टवेअर कॅपिटा म्हणून मगर पटेल एक कंपनी, तिथला ऑफर लेटर पण आलं होतं मला. आणि त्याच दरम्यान मी बॅटरी इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च मटेरियल रिसर्च एक सेंटर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पुणे पाशांमध्ये, तर तिथं पण मी इंटरव्ह्यू दिलेला होता. तर बाय चान्स मला त्या साईडनं पण ऑफर लेटर आलं आणि हे, तर मी फक्त बॅटरीची फील्ड निवडली त्या टायमिंगला.
3: नाही हे म्हणजे थोडंसं मला सरप्राईज करतंय की म्हणजे आयटीचा पण तुम्हाला ऑफर आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा म्हणजे त्या रिलेटेड कंपनीचा पण तुम्हाला जॉब ऑफर लेटर आहे, पण तुम्ही जाता बॅटरीजकडे. म्हणजे बॅटरीज तर आम्ही तर आता बॅटरी दुरुस्त करायला गेलं तर एखाद्या मेकॅनिककडे किंवा कुठेतरी जाऊयात. म्हणजे समजा आपण जर त्या पद्धतीनं वाहिले तर तुमचा इंटरेस्ट एवढा का त्याच्यामध्ये निर्माण झाला याविषयी आपण समजून घेऊयात. पण हे असं का की म्हणजे तुम्हाला बॅटरीजकडे का असं पॉलिटेक्निक पण तुमचं मेकॅनिकल मधून झालेलं आपलं ईटीसी मधून
4: झालेलं?
3: अच्छा, मग हे तुम्हाला काय असं म्हणजे तुमच्या घरामध्ये असं काही बॅटरीज किंवा असं काही एखादा व्यवसाय असं नाही किंवा असं काय होतं का, काय ह्याचं आकर्षण कसं निर्माण झालं?
4: नाही व्यवसायाचं काय नाही, पण माझ्या आजूर साईडला माझे मामा ही ते पूर्ण टेलिकॉम फील्ड मध्येच आहेत.
3: बर,
4: तर मग त्यांच्यापासून मी काम म्हणजे
3: कॉलेज,
4: हा, आणि त्या 2016-17 मध्ये पण मी काम केलेलं बॅटरीमध्ये.
3: बर बर,
4: त्याचा पण एक्सपिरियन्स होता. आणि इलेक्ट्रॉनिक्स माझं बेसिक कोर ब्रांच होती, त्याच्यामुळे त्याच्यात इंटरेस्ट दाखवला मी. आणि त्याच्यानंतर मग मी ते अपॉइंटमेंट ही झाल्यानंतर जानेवारी 2020 मी तिथे जॉईन झालो सिमेंटमध्ये.
3: अच्छा, म्हणजे ते पुण्याची जी कंपनी बॅटरीज आणि याच्या रिलेटेड होती त्या कंपनीमध्ये तुम्ही जॉईन झालात. तर ठीक आहे, पण तुमच्या आपण जसं आता उल्लेख केला की तुमचा डिप्लोमा झालेला आहे पॉलिटेक्निक SBIT मध्ये 2013 मध्ये, तुमचं 10th झाल्यानंतर लगेच तुम्ही डिप्लोमाला गेलात?
4: हो हो.
3: काय त्याचं काय रिझन होतं, तुम्ही असं 11th-12th करून दुसरं पण काहीतरी करू शकला असतात?
4: आहे, पण ते आता 11th-12th केल्यानंतर एकतर बेसिक आपण BSc किंवा स्पर्धा परीक्षा ही
3: नाही, पण तुम्हाला इंजिनिअरिंगचा मेडिकलचा असा पण विषय होता?
4: नाही, माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं इंजिनिअरिंग
3: करायचं. अच्छा,
4: आणि त्यातल्या त्यात तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये थोडं माझं स्कोप जास्त हे होतं, त्याच्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्स फील्ड
3: आणि पॉलिटेक्निकला जायचा असा विषय केला.
4: हो हो हो.
3: अच्छा बरं, मग आता हे पॉलिटेक्निकचं तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही ETC करायचं ठरवलं, म्हणजे तुम्हा 10th असतानाच तुमच्या मामाच्या साईडनं तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि बॅटरीज याचं तुमच्या संस्कार झाले होते थोडक्यात तशा पद्धतीचे, त्यामुळे तुम्ही पॉलिटेक्निकला जात असताना सुद्धा फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ब्रँच घ्यायची हे तुमच्या डोक्यात कुठं फिक्स होतं? अच्छा,
4: आणि यात विशेष म्हणजे काय, माझ्या वडिलांचा विरोध होता.
3: अच्छा बर,
4: म्हणजे इंजिनिअरिंग कशाला करतोय किंवा काय, स्पर्धा परीक्षा करून एखादी पोस्ट हे कर ते कर, त्यांचा विरोध असताना मी त्यांना समजावून दिलं की नाही मला हे करायचं, माझी ह्याच्यात आवड आहे.
3: बर बर,
4: आणि ते आता म्हणजे मी त्यांना जे दिलेला शब्द आहे ते पूर्ण झाल्यासारखं मला आता वाटतं.
3: नाही ते आता वाटतंय तर तीच जर्नी आपण समजून घेत आहोत. तर ज्यावेळेस तुम्ही पॉलिटेक्निकला गेलात आणि तुमच्या बोलण्यातून तुम्ही आता लगेचच हे सांगितलं की तुमच्या घरच्यांचा विरोध होता, तरी स्वतः तुम्ही त्यावेळेस जरी कन्व्हिन्स केलेला असाल कुठं ना कुठं ते इंटरनल फिलिंग तुमच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये असणारच आहे की तुम्ही असं. पण तुम्ही ज्यावेळेस पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं तर तिथली 3 वर्षाची जर्नी कशी होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक वाक्य बोललात की इयर डाऊन, असं काय विषय होता ते एक जरा सांगा.
4: बेसिक तर काय, माझं पूर्ण शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे.
3: बर,
4: आणि इंग्लिशचं नॉलेज नव्हतं काय.
3: बर,
4: आणि त्या टायमिंगला पॉलिटेक्निकला इंग्लिशमध्ये पूर्ण सब्जेक्ट असतात ते पण मला माहीत नव्हतं रिअल.
3: अच्छा बर,
4: ज्यावेळेस फर्स्ट इयरला गेल्यानंतर

0: पोर्टेबल टीव्ही.
1: हो
0: हा, त्याचं पण मी काम शिकलेलो
1: आहे. बर,
0: हो.
1: म्हणजे तुम्ही त्या त्या वर्षामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन याच्या बाहेर गेला नाही?
0: नाही नाही.
1: म्हणजे तुम्ही घरी जाऊन शेती वेती काहीतरी करू शकला असं ते न करता?
0: नाही.
1: एक वर्षामध्ये तुम्ही परत हे केलं?
0: हो हो.
1: अच्छा, मग परत असं काय तुम्हाला बुस्टअप मिळालं की तुम्ही परत जाऊन नाही मला पॉलिटेक्निक पूर्णच करायचं असं तुम्ही काहीतरी म्हटलं?
0: हो, ते घरच्यांनी सांगितलं. आता एकदा तर आपण घरच्याच्या विरोधात जाऊन ऍडमिशन घेतलं होतं आणि मला तर ते कम्प्लीट करायचं, कारण आपण बरोबर आहेत हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं.
1: बर,
0: त्याच्यामुळेच मी नंतर पॉलिटेक्निकचे पूर्ण अभ्यास कॉन्सन्ट्रेट करून स्टडी करून मी पूर्ण विषय क्लिअर केले. त्याच्यानंतर मग तेरणा इंजिनिअरिंग आपलं गावाच्या जवळच आहे इथं माझ्या.
1: हो.
0: इथून 15-16 किलोमीटर गाव आहे माझं.
1: बर,
0: त्याच्यामुळं घरच्यांनी म्हणली इथं राहा आणि इथं आजोड पण आहे माझं धाराशिवच.
1: बर बर.
0: तर मग इथं राहूनच मी कॉलेज तेन कम्प्लीट केलं.
1: अच्छा.
0: हो.
1: अच्छा, मग इथं इथं ज्यावेळेस तुम्ही तेरणाला ऍडमिशन घेतलं आणि ज्यावेळेस तुमचं 1 इयर डाऊन होऊन सुद्धा तुम्ही पॉलिटेक्निक कम्प्लीट केलं फायनली, डायरेक्ट सेकंड इयरला इथं ऍडमिशनला आला, त्यावेळेस मग इथली जर्नी कशी सुरू झाली ते सांगा. म्हणजे साधारणतः 2014-15
0: ज्यावेळेस मी इथं ऍडमिशन घेतलं त्यावेळेस सेकंड इयर, सेकंड इयरला डावरी सर आणि एचओडी त्यावेळेस
1: कानडे सर,
0: कानडे सर होते. हो, कानडे सर होते. त्यावेळेस मग काय ते रेग्युलर आम्ही कॉलेज करायचं हे ते, त्यावेळेस पण काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. सेकंड इयर क्लिअर झालं. थर्ड इयरला मी गेल्यानंतर परत माझी बॅक पडली विषय इथं.
1: काय ह्याचं काय रिझन असणार?
0: ह्याचं रिझन म्हणजे मला मॅथ्स आणखी नाही जमत नाही.
1: अच्छा.
0: माझं मॅथ्स बॅक होतं त्याच्यामुळे M2 M3 M4 ते M3 माझा विषय बॅक होता. सेकंड इयर हे झालं, ATKT झालं, थर्ड इयरला आलो मी.
1: बरं.
0: पण थर्ड इयरचे विषय क्लिअर झाले पण
1: सेकंड इयर
0: त्याच्यामुळे ते मी YD पडलो.
1: अच्छा. अच्छा.
0: त्याच्यानंतर मग मी ATKT हे M3 क्लिअर केला, फायनल इयरला गेलो. फायनल इयरला माझं झालं पूर्ण कम्प्लीट.
1: अच्छा.
0: हो.
1: मग आता परत एकदा इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर 1 इयर डाऊन झाल्यानंतर मग त्या वर्षामध्ये मग पुन्हा काय झालं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वडिलांनी तुम्हाला म्हटलेलं होतं कुठे इंजिनिअरिंग करत बसतो किंवा काय असं, तर मग पुन्हा मग हे सगळं कसं मॅनेज केलं?
0: त्या वर्षामध्ये मी एक्साईड बॅटरीमध्ये टेलिकॉम सर्व्हिसमध्ये सर्व्हिस जॉईन केली. मग त्या टायमिंगला मी डिस्ट्रिक्ट सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉईन झालो. माझ्याकडे 4 जिल्ह्याचं काम होतं त्यावेळेस.
1: अरे वा.
0: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पूर्ण आपले पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे होते. तर मग कधी काय कुणाची कंप्लेंट आली ते ऑनलाईन असायचं, ते ॲप असायचं, ते मग ते कंप्लेंट सॉर्ट आउट करायला विदिन 24 आवर्स मध्ये आपल्याला तिथं जावं लागायचं. मग ते वर्षभर मी दीड वर्ष तिथं जॉब केला. नंतर मग ज्यावेळेस रेग्युलर कॉलेज चालू झालं त्या टायमिंगला मग मी जॉब सोडून दिला, कॉलेज केलं परत.
1: अच्छा. म्हणजे वेळेचा सदुपयोग केला, कुठेही असं एक डिप्रेशन म्हणा किंवा असं काही न विचार करता पॉझिटिव्हली त्याला घेतलेलं होतं. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सचिन गुरुनाथ तागभाते यांच्याशी. ते 2018-19 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून पासआउट आहेत आणि सध्या बेंगलोर इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट या दृष्टीनं ते कार्यरत आहेत. सोडियम आणि लिथियम बॅटरीजवर ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत आहेत आणि मुळातच त्यांच्या 10वीपासूनच्या जर्नीपर्यंत आत्तापर्यंत जे आपण अनुभवलं की त्यांच्या अवतीभोवती कुठं ना कुठं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचंच वातावरण होतं, त्यासोबत बॅटरीज आणि त्यासोबतच काम करणं आणि त्यांची जी आवड होती त्या आवडीच्या दृष्टिकोनातूनच त्यांना काम मिळत गेलं, म्हणून त्यांचं जे यशाचा आलेख आहे तोही वाढत गेला ते आपल्याला आपण ते हे समजून घेत आहोत. मग ज्यावेळेस तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, इथलं सगळा विषय झाला, मग तुम्ही जॉब सोडून परत आला तिथं, तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि जसं तुम्ही म्हटलात की हैदराबादला पण तुम्ही कोर्स केला आणि त्यानंतर पुण्याला जॉईन केला, अशा पद्धतीने तुमचा हा रूट झाला. तर मग तुमच्या पुण्याच्या कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर तिथलं कामाचं प्रोफाईल कसं होतं आणि तिथं किती वर्ष तुम्ही काम केलं?
0: मी सिमेंट पुणेमध्ये सेंटर फॉर मटेरियल्स फॉर टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे.
1: बर.
0: तर त्या तिथं जॉईन झाल्यानंतर मी जानेवारी 25 2020 जॉईन झालो, जस्ट कोरोनाच्या 1 महिना अगोदर. हो. त्याच्यानंतर मग तिथं काय बेसिक मटेरियल सिंथेसिस हे बॅटरीचं पूर्ण वर्क चालायचं. तर त्या तिथं मला खूप एक्सपिरियन्स आला झिरो पासून, म्हणजे बॅटरीचं मटेरियल कोणतं बनवायचंय काय आहे त्याचं, म्हणजे केमिस्ट्री पण तिथं समजली मला बऱ्यापैकी.
1: बरं,

0: बर.
1: आणि त्याच्यानंतर मी तिथं 2-2.5 वर्ष काम केल्यानंतर परत मी पुण्यामध्येच लिवगार्ड बॅटरी म्हणून आहे, लिवगार्ड तिथं पण लिथियम आयन R&D ला जॉईन झालो.
0: बर.
1: नवीन स्टार्टअप होतं. तर त्यानंतर मग
0: कोविडच्या स्प्रेड मध्ये
1: नाही नाही मी 2021 ला जॉईन झालो, एंडला 2021 एंडला. मग त्यानंतर तिथं पण पूर्ण झिरो पासून स्टार्ट होतं. तो पण मला एक चांगला अनुभव आला, इंडस्ट्रीयल अनुभव. तर त्या याच्यात पूर्ण झिरो पासून ड्राय रूम असेल किंवा बॅटरीला किती RH पाहिजे काय आहे, पूर्ण जे ह्युमिडिटी मेंटेन करणं हे ते तिथं पूर्ण मला शिकायला मिळालं. तिथं मी लॅब सेटअप केली पूर्ण. तिथं मी रिसर्च इंजिनियर म्हणून होतो. तिथं मी 2023 पर्यंत होतो, डिसेंबर 2023 पर्यंत. तिथं 1-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी 2023 नंतर जानेवारी 25 2024 ला हैदराबादला इनोविक्स R&D म्हणून आहे, MNC कंपनी होती, तिथं जॉईन झालो ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून. त्या तिथं मग हैदराबादमध्ये इनोविक्समध्ये पूर्ण साईटचं जेवढं पण मेंटेनन्स आहे, मशीन मेंटेनन्स असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीचे कुठल्याही गोष्टी, फॅसिलिटी इनचार्ज म्हणून ते पूर्ण मी बघत होतो. तिथं जवळपास 2-2.5 वर्ष काम केलं मी.
0: अच्छा. आणि मग आता बेंगलोर,
1: आता रिसेंटली मी मे मध्ये बेंगलोरला स्विच केली.
0: अच्छा, म्हणजे आता 1-6 महिने झाले समजा.
1: आणि माझं पुण्याचे सिमेंट, लिवगार्ड आणि इनोविक्स हे पूर्ण माझं जवळपास 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स पूर्ण लिथियम आयन कोर लिथियम आयन बॅटरीमध्ये होता, R&D मध्ये. आता जस्ट स्विच केलं मी. इथं नवीन टेक्नॉलॉजी आहे, आता माझ्या कंपनीचं नाव आहे क्यूपाय वोल्टा टेक्नॉलॉजीज.
0: बर.
1: तर इथं सॉलिड स्टेट बॅटरी म्हणून आहे आणि त्याच्यात आता 2 डिपार्टमेंट आहे, एक लिथियम आयन आहे आणि एक सोडियम आयन आहे.
0: बर.
1: तर मी सोडियम आयन बॅटरीला जॉईन झालोय आता.
0: अच्छा. हो. तर मित्रांनो, आत्ता जे आपण पूर्ण जॉबचं प्रोफाईल समजून घेतलेलं आहे सचिन गुरुनाथ ताकभाते यांचं, की ते आपण जे आता ऐकायला लागलोत की सोडियम आणि लिथियम बॅटरी आणि त्याच्या रिलेटेड त्यांचं जे हे वर्क प्रोफाईल आहे ते समजून घेतलं. आपल्या सर्वांसाठी खरं तर ह्या नवीन गोष्टी आहेत, कारण आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असा विचार केला की पुढे जाऊन मुलं कुठं तर सॉफ्टवेअरमध्ये एखादा डिप्लोमा करतात आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जातात किंवा मग टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये जातात, पण असं हार्डवेअरवर काम करणारे त्या मानानं खूप आपल्या समोर कमी आलेले आहेत आणि हे पण एक खूप चांगलं फील्ड असू शकतं हे आपण समजून घ्यायला हवं. तर सचिन, आता तुम्ही जे सांगताय ते आम्हाला जरा थोडंसं सर्वसामान्य लेमॅन भाषेमध्ये जरा थोडं समजून घ्यायचं होतं की सोडियम बॅटरी आणि लिथियम बॅटरी म्हणजे आता आम्हाला बॅटरीच्या आता सगळ्याच पार्टमध्ये बॅटरीज आहेत समजा, म्हणजे आपण जुन्या काळातल्या टॉर्चमधले आपण जे वापरायचं तिथंपासून ते आजकालच्या मोबाईलमध्ये, म्हणजे अगोदरच्या त्या मोबाईलमधल्या बॅटरी रिमूव्ह करता येणार आहे, आताच्या समजा पूर्ण अटॅच असणाऱ्या बॅटऱ्या, हे मोबाईलच्या दृष्टिकोनातून झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये एखादं
1: इन्व्हर्टर
0: लावतो त्या इन्व्हर्टरला सुद्धा बॅटरीज असतात, आपण 2-व्हीलर 4-व्हीलर चालवतो त्याच्यामध्ये पण बॅटरीज आहेत, म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी बॅटरीचं साम्राज्य आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये स्कोप पण खूप आहे, किती जरी AI टेक्नॉलॉजी आली तर बॅटरीची जागा रिप्लेस नाही करू शकणार, माणसाची करू शकेल पण त्या बॅटरीवर जे वर्क करायचं ते करू शकणार नाही. तर हे काय असतं सोडियम आणि लिथियम बॅटरी काय असतं आणि म्हणजे ते कशामध्ये वापर होतं ते?
1: आता यामध्ये सोडियम म्हणजे मेटलचा प्रकार आहे एक,
0: ठीक आहे,
1: आणि ते ॲज कम्पेअर लिथियम आहे ते कॉस्टली आहे.
0: बर.
1: पण या अगोदर आपण पूर्ण लिथियमच वापरायचो कारण त्याला ऑप्शन नव्हता काय.
0: बर.
1: आणि ते कॉस्टली आहे, मग त्याला आता रिसर्च सायंटिस्ट आहेत त्यांनी ऑप्शन शोधून काढलाय सोडियम आयन बॅटरीचं आणि त्याचा पण रिझल्ट चांगला आहे. आणि ॲज कम्पेअर लिथियम हे चिपर आहे सोडियम, त्यामुळे जास्त आता फोकस चालू आहे सोडियम आयन वरती.
0: बर. आता अगोदरच्या ज्या काही बॅटरी आहेत त्यामध्ये ऍसिड असायचं, त्याच्यामध्ये काहीतरी टाकलेलं असायचं,
1: लेड ऍसिड बॅटरी
0: झाली. अच्छा.
1: ते पूर्ण डिफरंट.
0: अच्छा. ओके.
1: आणि लिथियम आयन आणि सोडियम आयन पूर्ण डिफरंट
0: बॅटरी, हा पण प्रकार वेगळा. अच्छा. आणि जे आपल्या 4-व्हीलरमध्ये आता आजकाल भरपूर EV आलेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकल, तर त्या व्हेकलमध्ये ज्या बॅटरीज वापरतात त्या कुठल्या असतात, तुमच्याच रिसर्च अंतर्गत येतात?
1: हो, हे आता त्याच्यातही टाईप आहेत बॅटरीमध्ये.
0: अच्छा.
1: पाऊच सेल आहेत, प्रिझमॅटिक सेल आहेत, सिलेंड्रिकल सेल आहेत.
0: बर.
1: आता टेस्लाचे नवीन लॉन्च झालेले जेवढे पण गाडे आहेत त्यामध्ये काही ह्याच्यात त्यांनी सिलेंड्रिकल सेल युज केलेत
0: बर
1: आणि काही ह्याच्यात त्यांनी प्रिझमॅटिक सेल युज केलेले आहे
0: बर बर.
1: आता सिलेंड्रिकल सेलला जागा कमी लागती आणि कॅपॅसिटी जास्त आहे तर आता शक्यतो जास्त करून सिलेंड्रिकल सेलवर जास्त फोकस करायला सर. सिलेंड्रिकल म्हणजे आपण जे बॅटरीमध्ये युज करतोय टॉर्च मध्ये हे त्या टाइप मध्ये सेल राहतात त्याचे.
0: अच्छा आणि ह्या ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल असतात म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय की कारण तुम्ही सोडियम आणि लिथियम बॅटरीच्या डेव्हलपमेंट रिसर्च मध्ये आहेत भले तुमचा प्रकार थोडासा वेगळा असेल जसं मी म्हणलं त्या ऍसिड बॅटरी त्या थोड्याशा वेगळ्या असू शकतील समजा पण मी हे याच्यासाठी विचारत होतो की रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्लस डिझेल आणि पेट्रोलचे जे सध्याचे भाव पाहतात ते आणि ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत त्याचे पण रेट्स त्या मनाने खूप हाय आहेत म्हणजे कुठली साधी जरी गाडी घ्यायची म्हटलं आपल्याला तर ते 25-30 लाख रुपयापर्यंतचे जाते तर असा जरी विषय केला तर त्याच्यात असणाऱ्या बॅटरीज त्याची ड्युरेबिलिटी असेल किंवा त्या व्हेकल अजून किती अशा म्हणजे सहजरित्या दिसू शकतील जसं आपल्या आहेत ते आणि त्याच्यावर आधारित मग रोजगार किती असे निर्माण होऊ शकतील कारण मी काल परवाच कुठं तर बातमी वाचली की सध्या भारत सरकार हे जर अशा ईव्ही स्टेशन जर निर्माण करायचं असतं तर ते काहीतरी अनुदान वगैरे देत आहेत असं बऱ्याचशा काही काही गोष्टी होत आहेत तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू शकता की आपल्याच भागातले बरेचसे लोक असल्यामुळे पुढच्या फ्युचरमध्ये असं काही विषय असू शकतो का?
1: यामध्ये नक्कीच रोजगाराच्या संधी भरपूर आहेत बॅटरी फील्डमध्ये.
0: अच्छा
1: आणि यामधून मेन म्हणजे प्लस पॉईंट काय एन्व्हायरमेंटसाठी ईव्हीचं चांगलं पोल्युशन विदाऊट पोल्युशन आहे आणि पहिलं 2-3 वर्षाखालचे जी ड्रॉबॅक होते ते आता R&D मध्ये त्याच्यावरती रिसर्च होऊन ते मॉडिफाय करून अगोदर किती 50-60 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर पर्यंत जायची पण आता त्याची रेंज वाढून 700-800 किलोमीटर पर्यंत गेली त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आणि फास्ट चार्जिंगची प्रोसेस आलेली आहे त्याच्यामुळं ते ईव्ही वापरणं ॲज कम्पेअर पेट्रोल डिझेल पेक्षा कधी चांगलं आहे आणि स्वस्त पण पडतं ते त्याच्यामुळं ईव्हीला जास्त लोकांनी प्रेफर केलंच पाहिजे. आता मी बेंगलोर मध्ये तिथं मिनिमम 50% तर ईव्ही गाड्या आहेत.
0: अच्छा शहरामध्ये
1: शहरामध्ये
0: दिसून येतात.
1: टू व्हीलर जरी घ्यायचं म्हणलं कोण तर ईव्हीला प्रेफर करतात पहिल्यांदा.
0: अच्छा मग आता एक असाच एक प्रश्न विचारला होता की आपल्या भारतामध्ये ईव्हीचं भविष्य कसं आहे तर त्याच्यावर एक त्या प्रश्नाचं उत्तर एका विद्यार्थ्याने असं दिलेलं होतं की जोपर्यंत जसं आपल्याला प्रत्येक 2-3 किलोमीटर एक पेट्रोल पंप दिसतो आणि प्रत्येक 5-10 किलोमीटरवर एक गॅरेज आपल्याला दिसून येतं अगदी त्या पद्धतीने ईव्हीच्या रिलेटेड जर प्रत्येक आपल्याला 2-4-5 किलोमीटर जोपर्यंत ईव्ही स्टेशन दिसणार नाहीत रिचार्जसाठी आणि प्लस ईव्हीच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतात तर त्या दृष्टिकोनात स्किल वर्कर्स निर्माण होणार नाहीत की ते दुरुस्त करण्यासाठी तोपर्यंत ईव्हीचं मार्केट जास्त वाढणार नाही आणि रेट्स पण कमी होणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं?
1: नाही पण त्यासाठी आता आपल्या गव्हर्नमेंटनं चालू केलेली स्कीम त्याच्यासाठी सबसिडी पण चालू आहे आणि नक्कीच या पुढील 1-2-3 वर्षात नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळेल.
0: बर
1: जसे पेट्रोल पंप आहे तसे ईव्ही स्टेशन दिसतील तुम्हाला.
0: अच्छा
1: आता आपल्या साईडला कमी आहेत पण बेंगलोर साईडला भरपूर ठिकाणी आहेत.
0: बर आता मी जिथं राहतो तुळजापूरला त्या साईडला 2-3 ईव्ही स्टेशन दिसून येतात म्हणजे पेट्रोल पंपावरच असणार आता म्हणजे पेट्रोल पंपावरच आहेत पण ते एका साईडला केलेले पण आहेत असे 2-3 दिसून येत आहेत त्यामुळे निश्चितच पण शेवटी तो येतोच भाग की त्याची किंमत आणि बाकी सगळ्या गोष्टीचा विषय होतो पण तो आपला पार्ट नाही येतो शेवटी भारत सरकारचा आणि ते मोटर निर्मिती करणाऱ्या कार निर्मिती करणाऱ्या लोकांचा आहे. पण एनी वे तर तुम्ही हे जे फील्ड निवडलेलं आहे तुमचं 10वीपासूनची तुमची आवड आणि ह्या सगळ्या गोष्टी आता जे पाहिलं आता आपण जे सगळं समजून घेतलं सचिन गुरुनाथ ताकभाते यांच्याकडून तर आता फायनान्शियली तुम्हाला काय वाटतं की तुम्ही खरोखरच म्हणजे सॅटिस्फाईड आहात का फायनान्शियली म्हणजे तुलना आपण नेहमी कुणासोबत करतो आपल्या क्लासमेट सोबत म्हणजे आता तुमचे जे क्लासमेट ENTC चे होते जे कुठेतरी समजा पुण्या मुंबईमध्ये असतील कुठेतरी समजा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असतील MNC मध्ये असतील किंवा कोणी कोणी आउट ऑफ कंट्री पण असू शकतील तर असे आहेत का ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण त्यांच्या तुलनेत विचार केला तर तुमचं सॅटिस्फिकेशन काय सांगतो तुम्हाला?
1: नाही आता हे हा विषय प्रत्येकावर डिपेंड आहे कोण कम्पॅरिझन करतो कोण कम्पॅरिझन करत नाही. मी आता माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे मी कुणाशी कम्पॅरिझन करत नाही फक्त मी माझ्याशीच कम्पॅरिझन करत आलेलो आहे आता जो मी 2019-20 मध्ये होतो आणि आता 2026 चालू आहे त्यात खूप फरक झालेला आहे आणि त्यात मी सॅटिस्फाय आहे.
0: आता तुम्ही सॅटिस्फाय आहे, तुम्हाला समाधान आहे, पण ज्या वडिलांनी तुम्हाला म्हटलेलं होतं की कुठला तरी एखादा गॅझेटेड ऑफिसरचा काहीतरी तुमच्यावर शिक्का लागला पाहिजे, तर तो न होता तुमच्या वडील आता ज्यावेळेस तुमच्याकडे पाहत आहेत, जो तुम्ही मागाशी म्हणलात की त्यांना मी समाधानी करू शकलो असा जो तुमचा भाग आहे, तर ते कशा पद्धतीनं झाले, कुठल्या अँगलनं झाले तेही सांगा.
1: आता माझी पोस्ट आहे, प्रत्येक वेळेस मी वरच्या पोस्टला गेलेलो, आता डेजिग्नेशनही चांगले, माझं सिनियर पोस्टला आहे मी, तरी वडील गावात सुद्धा बोलताना त्यांच्या मित्राशी किंवा हे, तर माझ्या मुलानं माझ्या विरोधात ही करून पण आज त्यानं करून दाखवलं, हे शब्द मला म्हणजे त्यांच्या मित्राकडून किंवा बाहेरच्याकडून मला समजतात.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे मी मानतो की वडील समाधानी आहेत.
0: बर. अच्छा, कारण कसं आहे की कुठलंही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा आपण एक 5-10 वर्ष ज्यावर स्ट्रगल करतो ना, तर फायनान्शियली फ्रीडम जर मिळालं आणि ते जर आपण सेक्युअर झालं तर निश्चितच त्याच्यासारखाही कुठला मोठा आनंद नसतो. तर तो एक भाग आहे. बॅक टू आपण जर समजा तुमच्या पॉलिटेक्निकचा तर विषय झाला, पण इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा जर विषय घेतला, तर ह्या 2018-19 पर्यंत तुम्ही जे काही हे 3-4 वर्ष इथं काढले, त्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही म्हणजे एका शिक्षक, म्हणजे तुम्ही जसं मला म्हटलं की तुमचे वडील प्राथमिक शिक्षक, तर शिक्षकाचा एक खूप सद्गुणी आणि शांत मुलगा का इथं असं काही तागभातेंनी काही?
1: नाही नाही, सरांनाही विचारा असं काही नव्हतं. रेग्युलर कॉलेज करायचं, यायचं जायचं,
0: तेवढं राहत नव्हतं. गावकडून निनंदन
1: करत नाही, मी इथंच राहत होतो, मामाजी इथं.
0: बर बर.
1: तिथून
0: पण कॉलेज तुम्ही
1: रेग्युलर करत होतो?
0: रेग्युलर करत होतो. अच्छा, अदर ऍक्टिव्हिटीज काही कॉलेजमध्ये असताना?
1: अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये स्पोर्ट आणि आपलं
0: कल्चरल ऍक्टिव्हिटी. कल्चरल मध्ये काय काय?
1: एकदा आम्ही काय शिवाजी महाराजांचा देखावा केलेला होता इथं, नाट्य सादर केलं होतं
0: त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाले होते. बर. तर सचिन, आता मला एक परत एकदा हा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं की अपन डाऊन्स असतं, म्हणजे आता मला वाटतं की 2000 तुम्ही 18-19 म्हणजे त्यावेळेस ऑलरेडी सोशल मीडिया आलेला होता, मोबाईल स्मार्टफोन जवळपास सगळ्यांच्या हातामध्ये होतेच, नाही असं म्हणता येत नाही, वडिलांनी तर तुम्हाला नको म्हटले होते, पण तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं होतं, स्मार्टफोन होता, सगळे गोष्टी होत्या. मग असं कधी तुमची इयर डाऊन पण झाली पॉलिटिकमध्ये असताना, इंजिनिअरिंगमध्ये असताना पण तुम्हाला जाऊन परत कुठेतरी जॉब करावा लागला सगळं, मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कधी असं वाटलं का की हे सगळं सोडून द्यावं आणि आपलं शेती करावी किंवा काहीतरी आपलं असं?
1: नाही नाही,
0: का वाटलं नाही, त्याच्या पाठीमागलं रिझन काय होतं?
1: माझं एकच एम होतं, आपण जे करायला लागलोय ते पूर्ण 100% आपण करायचंच आहे.
0: बर.
1: त्यावेळेच मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मला इंजिनिअरिंग गोष्ट अशी मोटिवेट करायची,
0: कुठली गोष्ट अशी होती की मोटिवेट करत होती?
1: मोटिवेटच म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माझं पूर्ण हे होतं, इंटरेस्ट होता,
0: तो इंटरेस्टच तुम्हाला मोटिवेट करायचा.
1: आणि आणखी नाही, मला जॉब मध्ये पण तेच आहे. आता माझे बॅटरीच्या फील्ड मध्ये नवीन नवीन जेवढं पण येतंय ते मी शिकायचा पूर्ण प्रयत्न करतोय.
0: अच्छा अच्छा.
1: आता सध्या माझ्याकडे सिनियर पोस्ट असून मी पूर्ण फॅब्रिकेशनचं बघतोय, सेल फॅब्रिकेशन आणि टेस्टिंगचा पार्ट पूर्ण बघतोय मी स्वतः. त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचणी येतात काय नाही, मग त्याच्यातून कसं सॉल्व्ह करायचं किंवा हे, त्याच्यातच माझा इंटरेस्ट जास्त आहे, त्याच्यामुळे मी ते फील्ड सोडलीच नाही.
0: बर. आता दुसरा एक प्रश्न असा येतो जो की इथल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉमनली दिसून येतो, तो म्हणजे तुम्ही भातांब्र्यापासून तुम्ही पॉलिटेक्निकला सोलापूरला गेलात, सोलापूरहून तुम्ही धाराशिवला आलात, भले तुमचं गाव जरी 15-16 किलोमीटर असलं तरी तुम्ही धाराशिवमध्ये इंजिनिअरिंगला आलात, त्यानंतर तुम्ही पुण्याला गेलात, त्यानंतर पुण्याहून तुम्ही हैदराबादला गेलात, पुन्हा पुण्याला आलात, पुन्हा हैदराबादला गेलात, तिथून आता बेंगलोरला जात आहेत. मी एवढं सगळं म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करत असताना, इकडे तिकडे तुम्ही सगळं जात असताना सुद्धा असं होमसिकनेस नसतं का? म्हणजे इथल्या बऱ्याचशा यांना पाहतो की आपण नाही, मला इथंच काहीतरी पाहिजे, मला धाराशिव सोडून जायला नकोय, मला इकडं. हा एक न्यूनगंड प्रत्येकामध्ये असतो, इन्फ्रॅटी कॉम्प्लेक्स. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेवढा आतापर्यंत फिरलेला आहात किंवा ह्याच्यापेक्षाही जरी बाहेर कुठे गेलेला असाल, तुम्ही कंपनीच्या दौऱ्याच्या दरम्यान असेल किंवा कुठे प्रशिक्षणासाठी असेल, तर तुम्हाला काय सांगायचंय की असं म्हणजे नेमकं बाहेर पडायला पाहिजे सर्कलच्या का सर्कलच्या आतच अडकून पडलं पाहिजे, काय नेमकं?
1: सेफ झोनच्या बाहेर कधी पडायला पाहिजे आणि रिस्क घ्यायला पाहिजे.
0: बर.
1: जर रिस्क घेतली तरच तुम्ही टार्गेट अचीव्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही आता हे 15-20 वर्ष तुम्ही इथंच राहिलेलं, जर हे जर नाही सोडलं, हे दररोजचेच लोक आहेत आपल्या परिचयातले, जर तुम्ही हे सोडून पुण्याला गेला तर तुम्हाला वैयक्तिक लाईफचा पर्सनल लाईफचा काय अनुभव येतो काय नाही,
0: आपण कुठे
1: ते लक्षात येतं.
0: बर.
1: आणि मला भरपूर शिकायला मिळालं. कॉलेजमधूनही मिळालं आणि बाकीचं ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्याच्यातूनही भरपूर काही शिकायला मिळालं.
0: बर.
1: आणि त्याच्यातून मी भरपूर माझे काही ड्रॉबॅक असतील ते मान्य केले, मी ते सुधारायचा प्रयत्न केला. पूर्ण म्हणजे असं गिल्टी फील होत नाही की मला ही येत नाही म्हणून मी करायचं नाही. हा, चूक मान्य करून पुढे जायचं. त्याच्यामुळं कुणीच सेफ झोन मध्ये राहू नये माझं तर वैयक्तिक मत आहे.
0: बर. आणि सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी, चित्रपट पाहणं, कॉलेजचे क्लास बंक करणं, हे असं किती किती?
1: हा, कॉलेजचे क्लास तर बंक करतच होतो. असे
0: जन्मसिद्ध अधिकार
1: हो सगळं. अच्छा, त्याच्यामुळे ते तर काय आता ते कॉमनच आहे स्टुडंटच.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे ते गेलं तर पूर्ण क्लासच बाहेर जायचं.
0: अच्छा, ओके.
1: हो,
0: आणि आपला सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती होता?
1: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणजे बघा ना, मी ज्यावेळेस थर्ड इयर मधून फायनल इयरला गेलो त्यावेळेस मला अँड्रॉइड फोन घेतला. ते पण मी जॉब करत होतो त्याच्यानंतर मी स्वतःच्या ह्याच्यातून मी.
0: आणि सोबतच्या मित्रांकडे होते का?
1: काही जणांकडे होते, काही जणांकडे नव्हते. कीपॅडचे फोन होते त्यावेळेस. मला माझ्या वडिलांनी त्यांनी दिलता कीपॅडचा फोन. त्याच्यामुळे काय म्हणजे एवढा इंटरेस्टच नव्हता काय त्या टायमिंगला. एवढं सोशल मीडियाचं हे नव्हतं.
0: 14-15-16 म्हणजे त्या मानानं
1: कमी जास्त हे नव्हतं त्या टायमिंग.
0: तर आता काय वाटतं तुम्हाला, सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट होतोय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह?
1: सोशल मीडियाचं
0: जर समजा क्लॅरिटी मिळत नसेल तर आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं ते?
1: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणजे कसं, आता त्याचे ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेजेस आहे. आता त्याच्यातून तुम्ही सोशल मीडियामधून तुम्ही काय घेताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर पॉझिटिव्ह असं नाही की सोशल मीडियामधून फक्त डिसअडव्हान्टेजेस किंवा काही असंच आहे, चांगल्या पण गोष्टी. आता मी चॅट जीपीटी आले तर ॲप, क्लाउड एआय आलंय, तर त्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखं.
0: बरोबर.
1: गुगल आहेस, गुगलला तुम्ही काही विचारा, तुमच्या मनातलं काही विचारा.
0: बरोबर.
1: ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देत.
0: नाही पण मला काय वाटतं सोशल मीडियाच्या अडिक्ट होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात.
1: नाही,
0: हो म्हणजे तुम्ही ते रिसर्च करता ना बॅटरी, लॉंग टर्म कशी बॅटरी चाललेलं असं तसं. बॅटरी जर शॉर्ट शॉर्ट केलं असतं तर अर्ध्या तासामध्ये संपलं तर मोबाईलचं आता कुठं चार्जिंग करा.
1: नाही नाही नाही नाही, मग आपल्याकडे कस्टमर येणार आहेत कसे? क्वालिटी पण द्यावी लागेल. आपण पैसे घेतो म्हणलं क्वालिटी पण द्यावी लागेल.
0: नाही नाही, तो एक जोक पार्ट होता की जर समजा बॅटरी जर 10 मिनिटं राहणार असा जर विषय असता तर तो मोबाईलच जास्त वापरण्यात नाही आला असता. आणि
1: नाही, आता रिवर्स झालं माहितीये.
0: हो,
1: पहिलं तुम्हाला 2-2.5 तास लागायचे चार्जिंगला, आता 10 मिनिटं चार्जिंग होते. वेळ नाही तेवढा माणसांकडं, वेळ नाही. त्याच्यामुळं हे रिसर्च त्याच्यावरती चालू आहे आता.
0: अच्छा, पण ठीक आहे. पण ते एक वाक्य तर चांगलं आहे की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्याचा डिस्ट्रक्टिव्ह किंवा प्रोडक्टिव्ह कसा युज करायचा हे शेवटी आपल्यावर आहे, तर अगदी त्या पद्धतीने आहे. तर निश्चित सचिन, तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित होतं, तुम्ही जे 10वीपासून स्वप्न पाहिलेलं होतं की तुम्हाला बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक्स याच गोष्टीमध्ये तुमचा रस होता, आणि आज पण तुम्ही त्याच गोष्टीमध्ये एक एक पावलं पुढे टाकत जात आहात. मग इन फ्युचरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही स्वतःचा असं काही प्रोडक्ट लॉन्च करणं बॅटरीचं वगैरे असं काही तुम्ही विचार करताय?
1: सध्या तरी आता काही विचार नाही, पण नक्की फ्युचर
0: मध्ये तर अनेक एम्प्लॉई जनरेशन आपल्याला येऊ शकेल.
1: हो, नक्कीच.
0: बर. आणि शेवटी आम्ही एक असा प्रश्न विचारतो की तुम्हाला आवड म्हणजे कुठली आहे, म्हणजे गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं, काय करणं?
1: मी वेब सिरीज आहेत,
0: वेब सिरीज जास्त
1: आपलं फक्त मराठीच पाहतोय आणि वेळ पण नाही तेवढा माझ्याकडे बघायला.
0: बर बर. काय असतं तुमचा दररोजचा म्हणजे
1: डेली? म्हणजे आता ज्यावेळेस पासून लग्न झालंय त्यावेळेस पासून वेळच नाही, मुलांना वेळ द्यावा लागतो, हे त्याच्यामुळे टीव्हीचा किंवा स्क्रीन टाइम खूप कमी.
0: अच्छा,
1: सकाळी 8-9 वाजता ऑफिस टाइम असतो, 9 वाजता गेलं तर संध्याकाळी 6-7 वाजता.
0: बर.
1: मग आल्यानंतर मुलातच वेळ जातो. ते डेली रुटीन तेच आहे.
0: अच्छा अच्छा.
1: आल्यानंतर मुलाचा स्टडी,
0: ऑफिसमध्ये तर काम सोडून आपल्याला सोशल मीडियावर जाता येत
1: नाही.
0: अच्छा. तर निश्चित म्हणजे गाण्यांची आवड तर असणार आहे, येता जाता गाडीमध्ये कसं काय?
1: गाणे ऐकतोय मी.
0: ऐकण्याचं सांग.
1: हो, ऐकतोय.
0: कुठल्या प्रकारचे गाणे आवडतात?
1: मी आता 90s आहे त्याच्यामुळे मला जुने पण आवडतात आणि लेटेस्ट मधले पण.
0: अच्छा अच्छा.
1: मिलेनियम.
0: अच्छा.
1: मिलेनियम मधला आहे त्याच्यामुळे मला पूर्ण जुने पण आवडतील, लता मंगेशकर हे ते आणि आत्ताचे

0: चालू
1: जे चालू आहे ते पण. अच्छा बर, मग ज्यावेळेस तुम्ही इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये येता आणि आल्यानंतर पहिल्यांदा डोक्यात कुठलं गाणं चालू होतं मग, जर कधी तिकडे लेडीज हॉस्टेल कडून चक्कर वगैरे मारली असेल तर?
0: नाही, लेडीज हॉस्टेलच माहित नाही कधी, म्हणजे असं त्या विषयात कधी नव्हतंच असं. बाकीचं काही हे करत मुलामुलात होईल, पण लेडीज हॉस्टेलचं किंवा मुलींचं एवढं काही हेच नव्हतं.
1: अच्छा, तरी पण कुठलं असं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यात आलं किंवा तुम्हाला लगेचच तुमच्या कॉलेजची जर्नी किंवा कुठलीही जर्नी तुम्हाला लगेचच क्लिक करते असं एखादं गाणं?
0: गाणं आता जुन्या गाण्यात
1: कुठलंही सांगा गाणं, आम्ही मुलाखतीच्या नंतर ते गाणं प्ले करतो तुमच्या आवडीचं म्हणून.
0: लता मंगेशकरचं कुठलंही लावा गाणं तू.
1: लता मंगेशकरचं कुठलंही गाणं. अच्छा तर ठीक आहे. तर सचिन गुरुनाथ ताकभाते 2018-1965 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधले, आता सध्या बेंगलोरमध्ये आहेत आणि त्यांची एकूणच जर्नी जर पाहिली तर आपल्याला निश्चितच खूप सारे इन्साइट्स मिळालेले असणार आहेत आणि खास करून जे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमध्ये शिकणारे आहेत किंवा इतर सुद्धा जे आहेत, आपल्याला जे काही व्हिजन मिळतं त्या व्हिजनच्या पाठीमागं जर आपण जात राहिलो तर आपल्याला निश्चितच सक्सेस तर मिळतंच, त्यासोबत विजडम पण मिळतं लाईफचं. तर या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता आणि सचिन गुरुनाथ ताकभाते हे एक त्याचं खूप चांगलं उदाहरण आहेत. सचिनजी, मी तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि रेडिओ तेरणामध्ये येऊन आज जे तुम्ही तुमचे विचार शेअर केले त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या भविष्यामध्ये जर सचिन ताकभाते बॅटरीज अँड असं कंपनी जर तुम्ही एखादी काढली तर निश्चित ते पण सांगण्यासाठी.
0: नक्कीच नक्कीच होईल, ते पण करूत, आपल्याला त्यातच इंटरेस्ट आहे.
1: ओके थँक्यू.
0: ओके थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बरसों हो गए बिछड़े, अब साथ नहीं हो तुम. फिर ऐसा क्यों लगता है जहां मैं हूं वहीं हो तुम. क्या करूं मैं अपनी उंगलियों का, किसी की भी तस्वीर बनाऊं तुम्हारी बन जाती है. ये सिर्फ मेरा पागलपन है या

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

Bonito!

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।